रामकृष्ण हरी. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो. कोणी आपल्याला केवळ अजमावून जाते, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते, कोणी वापर करून जाते, तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते. आपल्या जीवनातून गेलेल्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आलेल्या गोष्टी स्वीकारत गेलं की आयुष्य सोपं होत जातं. वेळेअभावी संगत सुटली तर सुटू देत, पण संवाद सुटता कामा नये, कारण संवाद ही चांगल्या नात्याची रक्तवाहिनी आहे. रामकृष्ण हरी.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 19 ऑगस्ट हा दिवस कला दृष्टिकोन आणि मानवी संवेदनशीलतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो. जागतिक छायाचित्रण दिन, वर्ल्ड फोटोग्राफी डे. 19 ऑगस्ट 1839 रोजी फ्रान्स सरकारने डॅग्युरोटाईप या जगातील पहिल्या व्यावसायिक फोटो प्रक्रियेचा शोध जगाला मोफत भेट म्हणून दिला होता. एक चित्र हे 1000 शब्दांपेक्षा मोठं असतं असं म्हणतात. भूतकाळातील सुंदर क्षण गोठवून भविष्यात आठवणींचा खजिना देणाऱ्या सर्व फोटोग्राफर्सचा आणि छायाचित्रण कलेचा आज गौरवाचा दिवस आहे. जागतिक मानवता दिन, वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन डे. संकटाच्या काळात नैसर्गिक आपत्तींमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या आणि मानवतेची सेवा करणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी आजचा दिवस जगभर पाळला जातो. आज भारताच्या लाडक्या लेखिकेचा वाढदिवस आणि मानवी इतिहासाला विमानाचे पंख देणाऱ्या संशोधकांची जयंती आहे. सुधा मूर्ती, थोर मराठी कन्नड लेखिका. इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा. अथांग दातृत्व आणि अत्यंत साधं राहणीमान असणाऱ्या सुधा मूर्ती आज वयाची 76 वर्ष पूर्ण करत आहेत. आपल्या साध्या आणि हृदयस्पर्श पुस्तकांनी त्यांनी जगातील करोडो वाचकांना जोडलंय. ऑर्विल राईट, मानवाला आकाशात उडण्याचे स्वप्न पूर्ण करून देणाऱ्या प्रसिद्ध राईट बंधूंपैकी एक ऑर्विल राईट यांची आज जयंती. त्यांच्या शोधामुळे आज जगातील अंतर काही तासांवर आलेली आहेत. आजचा मनभावन सुविचार. आज जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्तानं आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सांगणारा एक सुंदर विचार. आयुष्य हे एका कॅमेऱ्यासारखंच असतं. फक्त चांगल्या गोष्टींवर फोकस करा, वाईट आणि नकारात्मक गोष्टी क्रॉप करा आणि जर गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत तर पुन्हा एक नवीन स्क्रीनशॉट किंवा शॉट घ्या. हा विचार आपल्याला शिकवतो की आयुष्यात दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवला तर प्रत्येक क्षण सुंदर दिसू लागतो. आणि आजची बोधकथा 1974ची गोष्ट आहे. बंगळूरच्या IISc संस्थेत एक हुशार तरुण मुलगी एमटेकचं शिक्षण घेत होती. तिला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं होतं. एका दिवशी कॉलेजच्या नोटीस बोर्डवर टाटा कंपनीच्या नोकरीची जाहिरात लागली, पण त्या जाहिरातीच्या

देशात लैंगिक समानता कशी येणार? ते पोस्टकार्ड वाचून जे आर डी टाटा थक्क झाले. त्यांनी त्वरित त्या मुलीची विशेष मुलाखत घेण्याचे आदेश दिले. ती मुलगी मुलाखतीत प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाली आणि टेल्कोच्या कारखान्यात शॉप फ्लोअरवर काम करणारी पहिली महिला अभियंता बनली. ती तरुण मुलगी दुसरी कोणी नसून आज आपल्या लाडक्या सुधामूर्तीच होत्या. तात्पर्य हेच, आज सुधामूर्तींच्या वाढदिवसानिमित्त ही गोष्ट आपल्याला खूप मोठा संदेश देते. जेव्हा तुमच्याकडे सत्य, स्पष्टता आणि धाडस असतं, तेव्हा तुम्ही अन्यायाची भिंतही तोडू शकता आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर चुकीच्या गोष्टींविरुद्ध बोलता. तेव्हा श्रोते हो, 19 ऑगस्ट हा बुधवार आपल्याला दोन खूप सुंदर गोष्टी शिकवतोय. फोटोग्राफी दिन आपल्याला आयुष्यातील सुंदर क्षण टिपायला शिकवतो, तर मानवतावादी दिन आपल्याला एकमेकांना मदत करायला शिकवतो. चला तर मग, सुधामूर्तींसारखा साधेपणा आणि आकाशात उडण्याचा आत्मविश्वास बाळगून आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात करूया. सुंदर गाणी ऐकूया आणि निसर्गाशी एकरूप होऊया. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयरमध्ये इथंच थांबूया. मी आरजे शुभांगी तुमची रजा घेते, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: श्रोत्यांनो, या आठवड्याची गोष्ट एप्रिल 1945. इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरजी, दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं. हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने दोन महत्वाचे दस्तऐवज तयार केले. एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र. विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता. मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली. हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती. या दोन स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात. यातून एक महत्वाचा धडा मिळतो बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या

0: पैशांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते. सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
1: निःसंशयपणे असं करता येऊ शकतो. मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात. मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.
0: क्या बात आहे. श्रोत्यांनो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385340454.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: दररोज उगवणारा सूर्यनारायण आपल्या दिमाखदार रथात बसून पश्चिम क्षितिजावर सायंकाळी दिसेनासा होतो. एक दिवस इथे संपतो, नंतर येते रात्र. रात्रीच्या गर्भातच उद्याचा उषक्काल दडलेला असतो. दिवस रात्रीचं हे चक्र गेले कित्येक वर्ष चालू आहे, अगदी अविरतपणे. पृथ्वीवर अनेक स्थित्यंतर घडली, कित्येक नवीन शोध लागले, नवीन बदल घडून आले. रानटीपणा जाऊन त्याची जागा सुसंस्कृतपणानं घेतली. हे सारं घडवलं मानवानं स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यानं. माणसानं काय केलं नाही, मानवी मनाला पटणार नाहीत, पण बुद्धीनं विचार केला तर पटतील असे शास्त्रीय शोध लावले तेही माणसानंच. वर आकाशात झेप घेतली आकाशाला गवसणी घालण्याकरता, तर इकडे खाली सूर मारला समुद्र तळातला अद्भुत शोध घेण्यासाठी. माणूस म्हणतो की ही सारी धडपड, ही सारी खटपट माणसाच्या सुखासाठी आहे. ही भौतिक प्रगती आपण साधली खरी, पण त्यातून खरं सुख, आत्मिक समाधान आपल्याला मिळालं का? समाधान, सुख, आनंद हा वृत्तीवर अवलंबून असतो. चार रंगीबेरंगी वेडीवाकडी खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून किती आनंद होतो हे आपण नित्य अनुभवतोच. खेळण्यातला आनंद ही त्या मुलाची वृत्ती असते, त्या लहान वयात ती त्याला माहितही नसते. पण खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून जितका आनंद होतो तितकाच आनंद किंबहुना त्याहून अधिक त्या मुलांना पहिल्यानं मोठ्या माणसांना होत असतो. खेळातील भावलाभावलीवर नाना प्रकारच्या भावनांचा, आवडीनिवडींचा आणि रागलोभादी विकारांचा आरोप करून त्यांचं कोड कौतुक पुरवताना चिमुकली मुलं आपली चिमुकली सुखदुःख विसरतात आणि त्या मुलाच्या अंतःकरणाचा तो सरळपणा आणि साधेपणा पाहून मोठ्या माणसांना आपल्या मोठ्या दुःखांचाही विसर पडतो. सिनेमात, फोटोत, वर्तमानपत्रात, कॅलेंडरवर असं एखादं गोंडस हसर बालक दिसताच आपण सारे काही विसरतो. वास्तविक ज्यामुळं माणसाचं देहपान हरपावं असं चित्रातल्या गोंडस मुलात, भावलाभावलीत, हत्ती घोड्यात किंवा चूलबोळक्यात काहीच नसतं. पण मुलांना त्यांच्या पुढं तहानभूक काही सुचत नाही, ती त्या तन्मय होऊन जातात. लहान निर्व्याज्य वृत्तीचं कौतुक आपण नेहमीच करतो आणि मग आपल्याही मनात त्यांचं कौतुक करता करता विचार येतात, रम्य ते बालपण देई देवा फिरुनी. प्रौढ माणसांनी केलेले लहान मुलांच्या साध्या भाबड्या वृत्तीचं कौतुक कधी कधी शुद्ध असतं, त्या कधी कधी त्यात हिणकस भावना मिश्रित झालेली असते. लहान मुलांच्या ठाई विचारशक्ती कमी असल्यामुळं अर्थशून्य खेळण्यातही त्यांचं मन रमू शकतं. अशा तुच्छतेच्या आविर्भावानं कित्येक वेळाला मोठी माणसं त्याच्या खेळाचं कौतुक करतात. प्रौढ बुद्धीला ज्या वस्तू नीरस आणि निरर्थक वाटतील त्यात लहान मुलं त्यांच्या अंगी समज कमी असल्यामुळं आनंद मानतात. अशा प्रौढीची लकेर मोठ्या माणसाच्या कौतुकात कित्येक वेळा असते. परंतु तसाच विचार केला तर निरर्थक वस्तूत आनंद मानणाऱ्या लहान मुलाहून आपला आनंद श्रेष्ठ दर्जाचा आहे काय? लहान मुलांना कमी समज असते असं समजणाऱ्या मोठ्या माणसांना मोठी समज खरोखरीच आलेली असते काय? आपण मुलासाठीच तर खेळणी आणतो. एखादं खेळणं त्याच्या हातून फुटतं, तुटतं, त्यावर आपली प्रतिक्रिया हीच असते ना, काय मूर्ख आहेस, कसं खेळायची सुद्धा साधी अक्कल नाही तुला. मोठ्या माणसांचा असाच समज असतो की मुलांना काय कळतं. तर मग खेळणं तुटल्यावर त्याला काही कळावं ही अपेक्षा कशी? वास्तविक प्रत्येक गोष्ट ही नष्ट होणारी, मग ती तुटली तर त्याला समजून सांगायचं सोडून आपण त्यांची अक्कल काढतो. विचारी मोठ्या माणसांनी याचा विचार करावा. प्रौढ माणसांची बुद्धी खरोखरच प्रौढ झालेली असते काय? खरं तर प्रौढ माणसं कित्येक निरर्थक गोष्टी करत असतात, त्यांना कोण बोलणार? अशा माणसांची सुखाविषयी भिन्न भिन्न असे विचार असतात आणि परस्परास निरर्थक वाटणारे असतात, हा नेहमीचा अनुभव आहे. लहान मुलांची निर्व्याज्य वृत्ती ज्यांच्या अंतःकरणात सदैव असते त्यांच्या दृष्टीला संसारातील दुःख आकाशात क्षणभर उठणाऱ्या जलहीन मेघाप्रमाणे दिसतात. अशा बालवृत्तीच्या मनुष्याचा आनंद अबाधित असतो आणि संसार आनंदमय आहे असं तो आपल्या वर्तनानं लोकांना शिकवत असतो. इतके या बालवृत्तीला महत्व आहे. या बालवृत्तीविषयीची हाव सदैव आपल्या मनात असायला हवी, तरच जीवन सुसह्य होईल, आनंद.
0: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
2: नमस्कार, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, क्या आपने कभी किसी ऐसे चौकीदार या पहरेदार को देखा है जिसकी ड्यूटी रात में एक बहुत कीमती खजाने की रक्षा करने की हो? सब लोग सो रहे हैं और वह अकेला जाग रहा है, लेकिन आधी रात बीतते बीतते उस पहरेदार की आंखों में आलस छा जाता है। वह अपनी लाठी एक तरफ रखता है और बेफिक्र होकर सो जाता है। वह गाफिल हो जाता है, लापरवाह हो जाता है। अब आप ही बताइए उस खजाने का क्या होगा? चोराएंगे, ताला तोड़ेंगे और उसकी नाक के नीचे से सब कुछ लूट कर ले जाएंगे। जब सुबह उसकी आंखें खुलेगी तो सिर्फ पछतावा और मालिक की डांट ही उसके हिस्से आएगी। विधाता ने हमारे भीतर भी होश का एक ऐसा ही पहरेदार बिठाया है, लेकिन हमारा मन संसार के सम्मोहन में ऐसा सोया है, ऐसा बेफिक्र बैठा है कि उसे इस बात का अंदाजा ही नहीं कि समय के चोर रोज हमारी सांसों की पूंजी लूट रहे हैं। कबीर साहब आज हमें इसी जानलेवा बेफिक्री और लापरवाही के प्रति सावधान करने आए हैं। आइए सुनते हैं कबीर साहब का यह सूत्र। कबीर मन गाफिल भया, सुमिरन लागे नाहीं। कबीर मन गाफिल भया, सुमिरन लागे नाहीं। घणी सहेगा सासना, जम की दरगाह माहीं।

विश्वाची व्याख्या आणि सीमा ठरवणं ही अतिशय अवघड कामगिरी आहे. जीवनात येणाऱ्या सगळ्या गोष्टी कमी अधिक फरकानं भावविश्वाचा भाग बनून राहतात. देशाविदेशातल्या अनेक जागा व्यक्ती माझ्या भावविश्वात कायमच्या घर करून आहेत. परदेशात असताना अंतरंगातली ही ओढ, अंतरंगातली ही गावाची ओढ अधिक टोकदार बनते. गावाबरोबरच भारतातल्या अनेक गोष्टींची आठवण येते. जितका काळ मातृभूमीच्या दर्शनाविना अधिक राहू तितकी तहान अधिक वाढत जाते. नोकरीच्या स्वरूपामुळे मनात असूनही लगेच हिंदुस्थानात येणं शक्य नसतं. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न सुरू राहतो. भारताशी संबंधित जी गोष्ट असेल ती अधिक पाहण्याचा ऐकण्याचा हव्यास राहतो. भारतीय जेवण, भारतीय वर्तमानपत्र, भारतीय संगीत, भारतात येणारी पत्र, भारत जगण्याचा प्रयत्न सुरू राहतो. एरवी मी संगीत फारसं ऐकत नाही. चांगलं संगीत आवडतं पण सवड कमी असते. परदेशात असताना घरात असो किंवा गाडीत मराठी किंवा हिंदी संगीत सतत सुरू असतं. सकाळी मास्कोत ऑफिसला जाताना तुकोबाचे अभंग ऐकतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या ओळींबरोबरच एका संपूर्ण नव्या विश्वात स्थित्यंतर होतो. गाडी लेनिनिस्कीच्या प्रॉस्पेक्टवरून जात असते तरी मला मात्र पंढरीचं दर्शन होत असतं. उबुंदिनी काय जाणे परिमळ किंवा आनंदाचे डोही किंवा खेळ मांडियला वाळवंटी काठी हे अभंग ऐकले की मास्को नदीच्या जागी मला दिसते चंद्रभागा आणि भरलेल्या पात्राच्या ऐवजी दिसतं वाळवंट. त्या टाळ मृदुंगाच्या संगीतात न्हाऊन निघालेली वारकरी मंडळी. कधी भीमसेन ऐकताना नामाचा गजर दुमदुमायला लागतो. फिल्मी संगीताची तर वेगळीच गंमत. मेरे नया सावन भादो हे गाणं ऐकलं की 10-15 वर्षापूर्वी कोल्हापुरात मित्रांसमवेत पाहिलेला तो सिनेमा आठवतो. संभाजी, सुभाष, अशोक, रमेश हे माझे मित्र आठवतात. सायकलवरनं सिनेमाला जाऊन सिनेमा संपल्यावर सायकल विसरून आम्ही घरी आलो होतो, म्हणजे हॉस्टेलवर. परत आल्यावर पुन्हा गडबडीत पलायन. एक दिन बिग जायगा हे गाणं ऐकलं की कोल्हापुरातल्या पार्वती टॉकीजमध्ये मैत्रिणी समवेत पाहिलेला सिनेमा आणि मध्यंतराला घेतलेले कॉन्फ्लिक्ट आठवतात. जणू प्रत्येक गाण्याबरोबर आठवणींची मालिका जोडली आहे. अनेक हिंदी गाणी ऐकताना मन सरळ कॉलेजच्या स्नेहसंमेलनात जाऊन पोहोचत. फुले सदन, केशवराव भोसले नाट्यगृह, रंगीत तालीम, मित्रमैत्रिणींबरोबर वडापाव खाणं, भरलेल्या वातावरणात नाटक पाहणं, गाणी ऐकणं, फिशपॉन्डची मजा लुटणं, टाळ्यांचे आवाज, डोळ्यांची टक्कर, मनात दाटणारी हुरहुर, जितकं काव्यमय तितकं सत्य. तरीही पलटलेल्या वर्षाबरोबर उरल्या केवळ स्मृती. गाडीत बसल्या बसल्या भारतीय संगीत ऐकणं हा तर आवडता छंद बनलाय. मीरेची भजनं आणि त्याचा अर्थ मला असाच कळायला लागला. अनुप जलोटामुळे मीरा, गोविंद, तिची वीणा, कृष्णरूपात तल्लीन झालेले तिचे भाऊक डोळे, तिचा पांढरा शुभ्र वेश, सगळं साक्षात उभरात. या भजनांच्या मदतीनं मला मीरा अधिक कळायला लागली. तिच्या आर्ततेत अर्थ आहे. तिच्या विलापनीचं दुःख आपोआप कळायला लागलं. या उलट गावात दांडेकरांनी लावलेलं पसायदान लावलं की मी सरळ गावातल्या विठ्ठल मंदिरात जाऊन पोहोचतो. सळसळणाऱ्या पिंपळ पानांना मागे करून पायातल्या चपला काढतो आणि भगवंताला अनन्य भावे शरण जातो. डोळे उघडून मूर्तीला प्रदक्षिणा घालतो. मंदिरातल्या सगळ्या फोटोंवर नजर टाकतो. अण्णांच्या फोटोजवळ परत एकदा डोळे बंद करतो. तेवढी ताकद असते संगीतात. अख्खं नवं विश्व उभं करायचं सामर्थ्य आहे त्यात. फुलणाऱ्या पसायदानाबरोबर मन ही पाखरासारखं उडत नेवाशाला जाऊन पोहोचतो. तिथल्या मंदिरातल्या त्या खांबासमोर उभं राहतो तर पंचा नेसून सच्चिदानंद बाबा लेखनात मग्न, तर त्यांच्या उजव्या बाजूला प्रखर तेजाने तळपत असूनही आनंदाची चंद्रकिरण सांडणारं साक्षात ज्ञानोबाचं मुखकमल, हे सगळं आठवून डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागतात. हिंदी सिनेमा भारतात सुद्धा कमी पाहणारे माझे बरेचसे मित्र परदेशात हिंदी सिनेमा न चुकता शनिवार, रविवार आणि इतर दिवशीही पाहतात. अर्थात सिनेमागृहात फार क्वचित पाहायला मिळतो हिंदी सिनेमा, पण घरोघरी VCR आल्याने चित्रपट पाहणं आणि त्याद्वारे एका अर्थाने भारतात असल्यासारखं जगणं, भाषेचा अनुभव घेणं जमतं. चित्रपट हे प्रचाराचं नव्हे तर संपर्काचं साधन आणि भावना केंद्र बनतं. याचा प्रत्यय येतो नवे नवे चित्रपट भारतात प्रदर्शित व्हायच्या आधीच. बऱ्याचदा परदेशातल्या भारतीयांच्या घरी CD द्वारे पोहोचतात. सिनेमातली गाणी, कथा, संवाद, संगीत यांची चर्चा करणं भारतीयांचा आवडता छंद कुठेही असले तरी.
हजारो योजना मायभूमीपासून दूर असूनही कोणती नटी कुठल्या नटाबरोबर फिरते, कुणी कुणाशी लग्न केलं, कुणी कुणाशी घटस्फोट घेतला याची बित्तम बातमी सगळ्यांना असते. भेटीगाठीत चर्चा होते, परदेशात आहोत हे विसरायला लावणारी ही गोष्ट एका अर्थाने विरहावरचं औषध बनते. थोडंफार संवेदनशील मन असेल तर कधी कधी मातीच्या आठवणीने मन वेडं होतं. मृदगंध हा शब्द मला खूप आवडतो. त्याचं कारण फक्त हा शब्द सुंदर आहे म्हणून नव्हे, तर मातीचा वास तोही पहिल्या पावसानंतर मी कित्येकदा अनुभवला आहे म्हणून. तो कधी गावातल्या रस्त्यावरून वाऱ्यानं बसल्या बसल्या घरी पोहोचवला, कधी पहिल्या वाळीवाला माळावरती काट्याकुट्यात भटकताना स्वतःला या मृदुगंधाने गुरफटून जाताना पाहिलं. सुरपारंब्या खेळताना वडाच्या झाडावर तसेच बसून राहिलो. आजूबाजूला नुकतीच नांगरलेली शेतं आणि त्यातली ढेकळं, मातीचा सुगंध लुटला आणि तो बेभान होऊन वाऱ्यास आणि तो बेभान होऊन वाऱ्याबरोबर जणू सगळ्या जगाला लपेटू लागला. ढेकळांवर पाऊस रपरप आडवा तिडवा कोसळत होता आणि प्रत्येक टपोऱ्या थेंबाबरोबर मृदुगंध मोकळा होत होता. आम्ही मुग्ध होऊन वडाच्या झाडावरून या सुगंधाचा आस्वाद घेत होतो, अखंड पीत होतो तो सुगंध. मातीची ओढ माणसाला का असते याला काही उत्तर नाही. सुखासमाधानात आणि स्वर्गीय आरामात जीवन जगत भोगवस्तूंचा उपभोग घेत असतानाही मातीची आठवण झाली की भडभडून येतं. स्थल काल आणि प्रसंग यांचं बंधन तोडून वाऱ्यावर स्वार व्हावं, मातृभूमीचं दर्शन घ्यायला निघावं हा विचार कित्येकदा येतो. मी स्वतः माझ्याजवळ माझ्या गावातल्या आमच्या शेतातली माती एका कुपीत जपून ठेवतो. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी

ची माझी कल्पना मला गोविंदा करजांकडनं स्फुरली. राम गणेश गडकरी यांच्या जन्मभूमीतील नवसारीतील चिमुटभर माती सदैव एका पुढीत घालून स्वतःच्या ट्रंकेत ठेवत असत. परदेशातली ऐहिक सुख कितीही असली तरी या देशाशी नाळ बांधलेली आहे, त्या भारतातल्या पत्रांची नेहमी प्रतीक्षा असते. खऱ्या अर्थानं ही पत्र माझ्याजवळ आणि माझ्या परमप्रिय मातीतला दुवा बनतात. या पत्रातूनच मला कितीतरी गोष्टी कळल्या, आनंदाच्या दुःखाच्या साध्या सुध्या दररोजच्या घडामोडींच्या. आईच्या मृत्यूची बातमी, सुभाष भातमारेच्या अपघाताची बातमी, एकनाथचं लग्न, काकूचं आजारपण, शेताची कोर्ट केस, मित्रांच्या नोकऱ्यांची अदलाबदल, अगदी सगळं सगळं. बऱ्याच वर्षात न भेटलेल्या मित्रांची भेट मिळणं कठीण, पण अचानक खूप जुन्या मित्रांची पत्र अजूनही येतात आणि तत्काळ मन जुन्या आठवणीकडे धाव घेत. बाबा गावाकडनं बाबांची पत्र येतात, त्यात पेरणी, पाऊस, पंचगंगेचा पूर, ऊसाची लागवड, भाताची, जोंधळ्याची रास, डाळिंबाची बाग, सागाच्या झाडांची वाढ, घराचं बांधकाम, यातल्या प्रत्येक गोष्टीबाबत काही ना काही कळतं. पत्र वाचत असताना जगाच्या कुठल्या तरी दूरच्या कोपऱ्यात आहोत याचा विसर पडतो. फडकर येऊन लांब वेळानं कचाकचा ऊस कापतात, ऊसाचा पाला आणि पेर बाजूला करतात, एका बाजूला वैरणीचा ढीक, दुसऱ्या बाजूला ऊसाची मोळी बनते. रांग करून बाकीचे गबाळी ऊसाच्या मोळ्या ट्रकात आणि बैलगाडीत फेकतात. पायातल्या चपलांना चिखलाचं लेपन, डोक्यावरचं मुणसं सरकले, हातावर जागोजाग ऊसाच्या पाल्यानं कापलेल्या खुणा, समाधी लागल्यासारखी ऊसतोड सुरू आहे. तात्यांच्या पत्रानं या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर घडत असल्यासारख्या दिसतात. चिठ्ठी आई है या नावाची गझल काही वर्षापूर्वी लोकप्रिय झाली होती, कारण सुरस गायन आणि तितकाच खोल अर्थ. नोकरीत 8 वर्ष होऊनही आईबाप, गाव, मित्र, देश यांच्या आठवणीचे झटके येतच राहतात. इंग्रजीतल्या होमसिकला मराठीत प्रतिशब्द नाही, याचं कारण काय असावं याचा विचार करताना कदाचित गाव देश सोडून फार काळ परदेशात दूरदेशी राहणाऱ्या मराठी लोकांची संख्या कमी, त्यामुळे समूह मनातनं अशा संकल्पनेचा उदय झाला नसावा असं वाटतं. विरह, ताटातूट, आठवणी या गोष्टी जास्त करून वैयक्तिक भावना, प्रेम भावना, फार तर माहेर सासर या संदर्भातील पारिवारिक भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे जन्माला आल्या. फार तर नोकरीनिमित्त परगावी राहणाऱ्या माणसालाही या जाणीवा अटळ आहेत, पण तुलनेनं परदेशस्थ मराठी माणूस संख्येनं मर्यादित. या उलट इंग्रजांचं उदाहरण, छोटंसं राष्ट्र, सूर्य मावळू नये इतका साम्राज्य विस्तार, साता समुद्रापार असलेले अनाम भूखंड अंकित करत राज्य करत अचानक मागे सोडून आलेल्या मातृभूमीच्या आठवणीनं होमसिक होत नसतील तरच नवल. दूर ब्रिटनमध्ये असलेली म्हातारी आई, विवाह योग्य बहीण, तरुण बायको, पोरं यांच्या आठवणीनं घराची आठवण व्हावी हे साहजिकच. आधुनिक काळातील संपर्क साधनांनी अर्थातच विरहाच्या जुन्या कल्पनांना नवीन रंग दिला आहे. फोन, टेलेक्स, टेलिग्राम, फॅक्स, हवाई पत्र यांनी आवडत्या व्यक्तींशी संपर्क ठेवणं खूप सोपं झालंय. मी जपानमध्ये असताना एका विशिष्ट वेळेस कोल्हापूरला एका मित्राच्या घरी फोन करायचो. आई वडील, गावाकडची मित्रमंडळी, नातेवाईक मंडळी तिथं जमलेली असायची. त्यावेळेस इचलकरंजी एक्सचेंज STD वर होतं, पण आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर नव्हतं. जपानमधून नंबर फिरवला की सरळ विमान कोल्हापुरात उतरल्यासारखं व्हायचं, तत्काळ फोन लागायचा. पलीकडून बाबांचा किंवा आईचा आवाज हृदय पिळवटून टाकायचा. दूरध्वनीची सवय नसलेली माझी आई नेहमी फोनवर हॅलो हॅलो ऐवजी ज्ञाना ज्ञाना म्हणून हाक मारायची. काही काळ हरवलेलं माझं विश्व मला अनायसे सापडायचं. तांत्रिक सफाईमुळे फोनवरचा आवाज इतका स्पष्ट की समोर बसून बोलतोय असं वाटायचं. आईचा आवाज आणि कसं बरं आहे ना वा हे शब्द ऐकले की डोळ्यात तरारून पाणी यायचं. तब्येत सांभाळून राहा हा तिचा नेहमीचा सल्ला ऐकताना तिच्या आवाजातला मधासारखा गोडवा 5-6 हजार किलोमीटर वरनं सरळ माझ्या कानात साठायचा. काही वेळा काकू, भास्कर दादा, एकनाथ, तुकाराम यांच्याशी फोनवर बोलणं झालं की मध्यंतरीच्या काळात घडलेल्या घटनांची उजळणी आपोआप व्हायची. गावात कोणाचं लग्न झालं, कोण वारलं, कोणाला मुलगा किंवा मुलगी झाली, इथपासून वारसं, पंचायत किंवा कारखान्याच्या निवडणुका, नोकरी, आजारपण सगळ्यांची माहिती 5-10 मिनिटात कळायची. जणू काही दूरदेशी राहिल्यानं मध्यंतरी हातातून निसटलेल्या घटना आणि प्रसंगांची एक कॅप्सूल या संवादात मिळायची. टोक्योत असो किंवा मॉस्कोत, भारतात, महाराष्ट्रात, कोल्हापुरात आणि गावात काय चाललंय हे जाणून घ्यायला मन नेहमी आधीर असे. त्यातूनच शक्य असेल तितकी भारतीय वृत्तपत्र वाचायचं ठरवलं. टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस ही इंग्रजी आणि राष्ट्रीय वृत्तपत्र तर घ्यायचोच, पण मराठी वृत्तपत्र नेहमी

0: मी मिळावं म्हणून खास धडपड केली. लोकसत्ता महाराष्ट्र टाइम हीच नव्हे तर इचलकरंजीचं मँचेस्टर वृत्तपत्रही परदेशात मी नियमित घ्यायचा प्रयत्न केला. लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्समुळे महाराष्ट्रातल्या बातम्या कळायच्या आणि मँचेस्टरमुळे माझ्या गावातल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या बातम्या तपशिलासह कळायच्या. एरवी गावी असतो तर हा पेपर वाचला असता की नाही हे वेळेवर अवलंबून असतं, पण परदेशात एकदा पेपर आला की पहिल्यांदा आदाशासारखा वाचून टाकणं ही नित्याची बाब झाली. कितीही काम असलं तरी पहिल्यांदा सगळ्या माथाळ्यांवर नजर टाक. माणूस स्वभावतः स्वतःकडे जास्त लक्ष देतो. समूह फोटोत पहिल्यांदा आपला फोटो पाहायला माणूस विसरत नाही. परदेशात असताना स्वतःप्रमाणे स्वतःच्या देशाकडे, राज्याकडे, तसंच जिल्ह्याकडे, गावाकडे जास्त लक्ष दिलं जातं. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पेपर कोणताही असो, मुंबई, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी इथल्या बातम्या लक्ष वेधून घेतात. आपला देश, माती, माणसं विसरणं किती कठीण असतं हे क्षणोक्षणी जाणवतं. मँचेस्टरमधल्या अगदी सामान्य बातम्यासुद्धा मी मन लावून वाचतो. चव्हाण तांदळेंचा शुभविवाह, रेडकू चोरून नेऊन कापल्याची फिर्याद, दुधाचा टँकर उलटून नुकसान, गोविंदराव हायस्कूलचे स्नेहसंमेलन, विना जकातीची दारू पकडली, सैदलग्यात शस्त्रक्रिया शिबिर, कुरूचं साहित्य संमेलन, कुबनूर सिटी बस रुईस नेण्याची मागणी, लाट येथे भावगीत स्पर्धा, पंचगंगेला पुन्हा पूर, यासारख्या महत्वाच्या नसलेल्या बातम्याही मी मन लावून वाचतो. आणि प्रत्येक बातमीबरोबर पंचगंगेचा परिसर, गावची पंचक्रोशी मनासमोर साक्षात उभी राहते. पंचगंगेचा पूर एवढे शब्द जरी वाचले तरी कितीतरी चित्र मनासमोर तरळायला लागतात. तांबूस रंगाच्या पाण्याने दुथडी भरून वाहणारी पंचगंगा माझ्या मानसिकतेचा महत्वाचा भाग आहे. तिच्या पाण्यावर पोचलेलं बालपण काही केल्या मनासमोरून जात नाही. पावसाळ्यात एक दोनदा इचलकरंजीचा पूर बुडून जातो आणि मग छाती एवढ्या पाण्यातून किंवा नाव असली तर नावेतून पलीकडे जायचं. एकदा नाव नव्हती तेव्हा अक्कोळे सरांबरोबर नदी पार करून गावी जायचं ठरवलं. धोधो वाहणारी नदी, पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही थरका पुडावा आम्ही निश्चय केला. 50-60 फुटावर पाणी जास्त जास्त जाणवायला लागलं. पायांना जोरदार रेटा जाणवायला लागला. समोर आजूबाजूला फक्त रौद्र भीषण पाणी. झक मारली आणि हो म्हटलं असं वाटायला लागलं. प्रत्येक पावलागणी जोर वाढला. मन भीतीने व्याकुळ व्हायला लागलं. छातीच्याही वर पाणी होतं. एवढा आत्मविश्वास असूनही असं वाटलं. अक्कोळे सरांकडे पाहिलं, त्यांचीही तीच अवस्था होती. त्यांचे काळे पांढरे केस कपाळावर पसरून चेहऱ्यावरचा भकासपणा सांगत होते. पानांनी अर्धवट किटलेले दात बंद करून माझ्याकडे ते बघत होते. वयानं मोठं असल्याने धीर द्यायचं काम त्यांच्याकडे आलं. दबलेल्या सुरात ते म्हणाले, काळजी करू नकोस, आपण पलीकडे जाऊ. मी शेवटची संधी घ्यायची ठरवली. सर, परत जाऊया, जयसिंगपूरहून गावी जाता येईल. सरांना काय करावं समजेना, निर्णय घेणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. परिस्थिती फारच गंभीर होती. मागे जावं तर त्यांचा भित्रेपणा स्पष्ट झाला असता, पुढे जाण्यात दोघांच्याही जीवाला धोका होता. विचार करत करत एक दुसऱ्याकडे बघत आम्ही पुढे जात होतो. एवढ्यात सरांना युक्ती सुचली, आपण एकमेकांचा हात पकडू आणि दुसऱ्या हातानी दोन्ही बाजूच्या पुलाचे रेलिंग पकडू. पाय एकदम न उचलता सरकवत चालू म्हणजे त्रास कमी होईल. एका बाजूने दुसऱ्याचा हात पकडला, रेलिंग पकडून चालू लागलो. सरांची आयडिया छान होती. पाण्याचा रेटा वाढूनही तितकीशी भीती वाटली नाही. एका बाजूला सरांचा आधार, दुसऱ्या बाजूला पुलाच्या रेलिंगचा आधार. सरांच्या चेहऱ्यावरही आनंद होता. परमेश्वराचं स्मरण करत हळूहळू पैलतीर गाठला, तेव्हा निश्वास सोडला. पलीकडे पोहोचल्यानंतर सरांचा आत्मविश्वास खूपच वाढला. काय घाबरून गेला होतास रे तू, मी होतो म्हणून बरं, नाहीतर आज काय खरं नव्हतं बरं तुझं. 5 मिनिटांपूर्वी सरांचा घाबरलेला चेहरा आठवला आणि हसून म्हणालो, खरंय सर, तुमच्याचमुळे मी वाचलो. पंचगंगेला पूर आला की बोरगाव मार्गे कोल्हापूरला जायला लागायचं. कधी कधी ट्रक मधनं, कधी ST मध्ये जायचो. आजूबाजूचा एरवीचा बोडका माळ पावसानं दिलेल्या गवती गालीच्या सुंदर दिसायचा. ट्रक मध्ये बरेचसे दुधवाले असायचे. त्यांच्या घागरी डचमळणाऱ्या दुधाचा आवाज ऐकत कोल्हापूरचा टेमलाईका नाका कधी यायचा कळायचंच नाही. कोल्हापूरच्या शाळेत असताना आम्हाला दरवर्षी पूर बघायला जायची संधी मिळायची. आंबेवाडीच्या पंचगंगा पुलावरनं काही पट्टीचे पोहणारे उड्या मारायचे आणि आम्ही सगळे चकितहून पाहत राहायचो. कधी कधी नदीतून प्रयाग ते कोल्हापूर महापुरात पोहणाऱ्यांना पाहायला जायचो. त्या प्रचंड ओघावर प्रभुत्व मिळवून सपासप हात चालवत जाणारे हे जलतरणपटू कोणत्याही ऑलिम्पिक वीरापेक्षा कमी नव्हते. संधी मिळाली असती तर ते जरूर चमकले असते, पण कधी कधी सहा सहा मागे दुर्घटना सुद्धा लपलेली असते. कॉलेजला असताना शरीर सौष्ठव्यात प्रावीण्य मिळवलेला आमचा एक मित्र या वाहत्या पाण्याबरोबर कुठे बेपत्ता झाला याचा कोणालाच पत्ता लागला नाही. पाण्याचं आव्हान एवढं धोकादायक असतं याची पुन्हा एकदा कल्पना आली. शनिवार पेठेत राजू नावाचा एक अल्सेशियन कुत्रा होता. तोही पंचगंगेच्या पुराच्या पाण्यात पोहायचा. त्याचे फोटो पेपरात यायचे. आमच्या बालवयात राजू कुत्रा खरोखर एखाद्या हिरोसारखा वाटायचा. गावात पुराचं पाणी हरिजन वाड्यापर्यंत जायचं. आडादीला जाणाऱ्या रस्त्यावरच्या सगळ्या विहिरी तुडुंब भरून जायच्या. आम्ही आंघोळीला जायचो, पण बदलायचे कपडे आणि टॉवेल ठेवायला कोरडी जागाही सापडायची नाही. एखाद्या छोट्याशा झुडपात दगडात आळीपाळीने एकमेकांचे कपडे सांभाळत आम्ही आंघोळी उरकायचो. या सगळ्या आठवणी गावापासून दूर गेल्यानंतर जास्त प्रकर्षाने जाणवू लागतात. मातीच्या या वेडानं शरीर कुठेही असलं तरी मन मात्र तिथेच घोटाळत राहतं. त्या मृदुगंधात खूप दिवसांनी आलेली मित्रांची पत्र म्हणजे एखादं रत्न किंवा मोती सापडल्याचा आनंद देतात. तुकाराम पाटलांचं पत्र 7-8 वर्षाच्या अंतराने आलं. आनंद गगनात मावेनसा झाला. त्याचा साहित्यिक प्रवास, कविता, कुटुंब विस्तार, प्राध्यापकी, साहित्य संमेलन, सगळं वातावरण जणू क्षणार्धात मध्यंतरी हातून निसटलेल्या क्षणांची जलद उजळणी झाली. जणू मैत्रीवरची विसरलेपणाची पुटं उडून गेली. जशी येणारी पत्र काही ना काही तरंग निर्माण करतात, तशी न येणारी पत्र किंवा उशिरा येणारी पत्र काळजी करायला लागतात. रुक्मिणीचं पत्र बऱ्याच दिवसात नाही म्हटलं की काळीच कुरतडायला सुरुवात होते. बाबांच्या पत्राला उशीर झाला की आईच्या तब्येतीची काळजी वाटायला लागते. अशोक भोयटेचं पत्र येण्याची आशा नाही, पण त्यानं कधीतरी पत्र लिहून नोकरी व्यवस्थित चालली आहे एवढं लिहावंसं वाटतं. त्याच्या बायकोपर्यंतची काळजी जरा कमी वाटेल. दुरावलेल्या मैत्रिणींची पत्र यावीत असंही वाटतं, तरी ती येणार कशी? पत्राविना दूरदेशीचं वास्तव्य अधिक कठीण आणि खडतर झालं असतं. घराकडच्या पत्रांबरोबरच ओढ असते शाळेतल्या आणि महाविद्यालयातल्या मित्रांच्या पत्रांची. या पत्रातला प्रत्येक शब्द महत्वाचा वाटतो, प्रत्येक वाक्य महत्वपूर्ण वाचलं जातं, आणि ती सगळी पत्रं मन ढवळून टाकतात, आठवणींचा कल्लोळ उडवतात. जुन्या मित्रांची पत्रं त्यांच्या भोवतालच्या जगाविषयी माहिती देतात. सुभाषच्या पत्रात त्याच्या बोरवेलचा प्रकल्प, अपघातानंतर त्याची प्रगती, एका पायानं पंगू होऊन ही दुर्दम्य धाडस, उद्योगीपणा याच्या जोरावर सतत चाललेली झडपड याचा प्रत्यय येतो. सातवेकरांची पत्र साधी, सोपी, निर्मळ, त्यांच्या साध्या स्वभावाचं सरळ प्रतिबिंब. नोकरी एके नोकरी दोन पुरींचा सांभाळ करताना आयुष्यात चाललेल्या संघर्षाला तोचतोचपणाला तोंड देत तो पुढे चाललाय. नोकरी सोडल्यापासून किंवा सुटल्यापासून त्याच्या आयुष्याची खूप परवड झाली. त्याच्या सुंदर स्वभावाला, सुंदर अक्षराला तोड नाही. हस्ताक्षर स्पर्धेत त्याला नेहमी बक्षीस मिळायचं, पण काय करायचं फक्त सुंदर अक्षर घेऊन? नोकरी नसेल तर सध्याच्या जगात कोण विचारतो? दिलीपनं पत्र न लिहिण्याचा निर्णय घेतलाय. आता तो गावी जाऊन मामाचं किराणा मालाचं दुकान चालवतोय. बीए झालेला माझा हा मित्र दुकानात ग्राहकांसाठी पुड्या बांधत बसलाय ही कल्पनाच असह्य होते. केवढा मानसिक त्रास सहन करत घालवत असेल तो आपलं आयुष्य? त्याच्या दुःखात कोणत्या प्रकारची मदत करता येईल हेही कळत नाही. कधीतरी त्याचं पत्र येईल, जीवन जगण्यासारखं काहीतरी सापडलंय असं लिहिल अशी खोटी आशा वाटते. दौलत आणि श्रीकांत यांच्या पत्रांची वाट बघणं केव्हाच सोडून दिलंय. या जवळच्या मित्रांनी का कुणास ठेव, पण कित्येक वर्ष ना भेटण्याचा प्रयत्न केला ना पत्र लिहिण्याचा. मैत्रिणी असूनही कॉलेज संपल्यावर किंवा विशेष म्हणजे लग्न झाल्यावर पत्रव्यवहार थांबतो. बायकोचा कोणी चांगला मित्र असू शकतो आणि त्याची पत्र वारंवार येण्यात काही गैर नाही हे भारतातल्या नवऱ्यांना अजून रुचणार नाही. लग्नानंतर माहेरचाच नव्हे तर बहुतेक सर्वच नात्यांचा त्याग करायला लावणारी आपली विवाह संस्था बऱ्यापैकी निर्दय आहे. तरीही चांगल्या मैत्रिणींची कमतरता मला भासली नाही. काही मैत्रिणींनी लग्नानंतर पत्रव्यवहार सोडून दिला, तरी काही वर्षानंतर पतीचा विश्वास बसल्यानंतर किंवा वाढीस लागल्यानंतर किंवा पोराबाळांना जन्म दिल्यानंतर पुन्हा पत्रव्यवहार करायला सुरुवात केली. पण बहुतेक सर्वच मैत्रिणींच्या पत्रातून त्यांच्या घुसमटलेपणाची जाणीव होते. मनमोकळेपणानं सर्व विषयावर विचारांची देवाणघेवाण करणं आजही त्यांना शक्य होत नाही. आयुष्यावर मनापासून भाष्य करण्याचं स्वातंत्र्य त्यांना नाही हे प्रत्येक पत्रात जाणवतं. खरं तर लग्नानंतर स्वतःची नोकरी असणाऱ्या स्त्रिया सुद्धा एकंदरच आयुष्यभर किती कुचंबणा सहन करतात हे पाहताना आश्चर्य वाटतं. कुटुंबाचं, नातेवाईकांचं, समाजाचं जबरदस्त जोखंड घेऊनच आजही त्यांनी जगावं. बहुतेक मैत्रिणी मोकळेपणे लिहित नाही, त्यामुळे मोकळेपणानं लिहिण्याचं स्वातंत्र्य मलाही नाही. पोरंबाळ, नवरा, त्यांचा व्यवसाय किंवा नोकरी या पलीकडे भरारी घेऊन आत्मविकासाच्या दिशा शोधणाऱ्या स्त्रिया फारशा दिसत नाही. त्यांच्यातलं सत्व जणू लग्नाच्या वेदीवर बळी जातं आणि त्यानंतर सुरू होतो एक खडतर प्रवास न संपणारा. माझ्या काही मैत्रिणींची मला मनमोकळी पत्र येतात, नाही असं नाही पण त्यांची संख्या खूप कमी आहे. या मैत्रिणींचे नवरे माझे चांगले मित्र आहेत किंवा झालेत. नितीन आणि प्रेरणा मला कोणत्याही विषयावर कधीही लिहू शकतो, याचं कारण ही मैत्री. तिकडे तुमचं कसं चाललंय, आमचं सगळं क्षेम, पाऊस पाणी ठीक आहे यासारखी वाक्य कमी असतात. आशा आकांक्षा, राग लोभ, प्रणय, सुखदुःख या आयुष्यातल्या मुख्य विषयांवर आम्ही दिलखुलासपणे लिहितो आणि बोलतो. त्यामुळे पत्रलेखन हा उपचार न राहता एकमेकांना समजण्याचं माध्यम बनतं. त्यातूनच काही वेळा खूप शिकायला मिळतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा मैत्रीतली सार्थकता पटते. एकमेकांच्या अंतरंगापर्यंत पोहोचणं हे जर मैत्रीचं खरं काम असेल तर भावनांचा प्रामाणिकपणा पत्रातूनही उमटलाच पाहिजे. स्वतःच्या खऱ्या भावना पत्रातून प्रकट न करणं म्हणजे सुद्धा फसवणूकच आहे ना. माझ्या अशाच एका मैत्रिणीचं मला मुंबईहून पत्र आलं. त्या पत्राबरोबर तिने आपल्या काही कविता पाठवल्या आणि मला प्रामाणिकपणे प्रतिक्रिया व्यक्त करायला सांगितल्या. कविता मला नाही आवडल्या. ही मैत्रीण महाराष्ट्रातल्या एका नामवंत कवीची सून आहे. माझ्या पत्रात मी सांगितलं, मला तुझ्या कविता फारच बाळबोध आणि भाबड्या वाटतात. रविकिरण मंडातल्या कवींशी नातं सांगणाऱ्या या कवितेत हजार वेळा हजारो कवितात आलेल्या त्याच त्या उपमांची पखरण, विरह वेदनेतून येणाऱ्या त्याच त्या संकल्पना हे वाचून तुझ्या अंतरंगाचं खरं दर्शन होत नाही. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईसारख्या बकाल शहरात एक नोकरी करणारी स्त्री म्हणून तुझ्या जीवनात येणारे संघर्ष, झगडे, लोक, भावनांचा उद्रेक असलेली कविता मला पाहिजे. प्रेमाच्या कविताही अस्सल असू शकतात पण स्वतःच्या अनुभवांचं नाविन्य त्यात असलं पाहिजे वगैरे वगैरे. या पत्राचा परिणाम म्हणजे आमची तथाकथित मैत्री जवळजवळ संपलीच. खोटं लिहिण्याची वाचण्याची इतकी सवय झाली आहे की खरं लिहिणं हा सुद्धा गुन्हा ठरतो. अनेकदा आपल्या समाजात त्याचा प्रत्यय येतो. मारुती अण्णप्पा कोळी हे नाव कुणालाच माहीत असण्याचं कारण नाही पण माझ्या 10,000 वस्तीच्या खेड्यात मारुतीचं नाव प्रत्येकाला माहीत आहे. बरेच लोक त्याला जपान मारुती या नावाने ओळखतात. गल्लीतले सगळे लोक त्याला याच नावाने बोलवतात. हा मारुती जपानमध्ये 4.5 वर्ष माझ्याबरोबर राहून आला. जपानला माझं पोस्टिंग झाल्यावर एक नोकर घरकामासाठी न्यायची भारत सरकारकडनं मला मुभा मिळाली होती. कुणाला बरोबर न्यायचं हे मला समजत नव्हतं. गावी आलो तेव्हा तरातरा ढिंगा टाकत चालणाऱ्या मारुतीला पाहिलं आणि मनात निवड पक्की केली. मारुतीला जपानला घेऊन जायचं. घरासमोर मारुतीचं देऊळ म्हणून त्याचं नाव मारुती ठेवलं. मारुतीला धरून सगळे सहा भाऊ, मोठा तम्म्या, सगळं घर बघायचा कारण वडील अतिशय भोळसर. सकाळी वैरण घेऊन जायचे. समोरच्या आकाशाकडे किंवा येणा जाणाऱ्या लोकांकडे पाहत बसून राहत. त्यांचा काळा कुळकुळीत चेहरा, डोक्यावर बांधलेलं मुणस त्यांना चांगलं शोभून दिसे. वडिलांच्या मानाने मारुतीची आई हुशार. घर सांभाळून 6 पोरांचं जमेल तसं शिक्षण तिनं केलं. काही शिकली काही नाही पण सगळ्यांना लिहिता वाचता येऊ लागले. 2 पोरं स्पिनिंग मिलच्या पुढाऱ्यांचे पाय धरून कामाला लागले. एका पोराला वर्गीकृत जमातीच्या दाखल्याचा फायदा मिळून वीज मंडळात नोकरी लागली. एकासाठी बँकेत कॅज्युअल म्हणून चिटकण्याची खटपट सुरू होती. आणखी एकाला पोलीस बनवण्याचे प्रयत्न चालू होते. तम्मा कमी शिकलेला असूनही गावातल्या सगळ्या पुढाऱ्यांशी संपर्क ठेवून होता. बोलण्यात अतिशय बेरकी, व्यवहारात धोरणी, सगळ्या भावांवर त्याची चांगली जरब होती. मारुती खूप उडाणटप्पूपणा करतो म्हणून तम्मात नेहमी तक्रार करायचा. मी गावी गेलो तेव्हा या मारुतीला पाहिलं. त्याचे कितीतरी गुण माझ्या लक्षात आले. तसं गल्लीतच वाढलेल्या मारुतीला चांगला ओळखत होतो पण आता मी वेगळ्याच चाचण्या घेत त्याच्याकडे पाहत होतो. माझ्यापेक्षा तो वयानं 7-8 वर्षांनी लहान. मला माझ्याबरोबर अशा नोकराला न्यायचं होतं की जो नव्या वातावरणात बावरून जाणार नाही. बुद्धीने तल्लक आहे, कमी शिकलेला असला तरी नव्या नव्या गोष्टी शिकायची तयारी आहे. मुख्य म्हणजे मी विश्वास ठेवू शकेल, संपूर्ण घर सोडून निर्धास्त राहू शकेल.
1: माझ्या गावातल्या अल्प वास्तव्यात मला मारुतीला पाहता आलं. अनेक लोक दिल्लीहूनही माझ्याबरोबर यायला तयार होते पण मला कुणीतरी माझ्या गावातलाच मुलगा पाहिजे होता. मारुतीला बोलावून घेतलं. मला स्वतःला विदेश सेवेत निवड होईपर्यंत अनेक वर्षाचा अभ्यास आणि परिश्रम करून सगळ्यात कठीण परीक्षेला तोंड द्यावं लागत होतं. पण मारुतीची जपानला घेऊन जायची निवड मी आधीच केली होती. गावातल्या आमच्या घरातल्या सोफ्यात मी घेतलेली त्याची मुलाखत म्हणजे जगातली सगळ्यात छोटी मुलाखत होती. काय मारुती, जपानला येणार का माझ्या बरोबर?
2: साहेब, जपानला काय, पण तुम्ही सांगाल तिथं जायची तयारी आहे.
1: बघ हं, तिकडे आई वडिलांपासून घरापासून दूर 3 वर्ष राहावं लागेल, मध्येच पळून येता येणार नाही.
2: त्यात काय घाबरायचं साहेब, तुम्ही बरोबर आहातच ना.
1: त्याच्या आवाजात अधीरेपणा आणि उत्साह होता.
2: मग जा तर, तुझ्या घरच्यांची परवानगी घे, पुढच्या सोमवारी निघायचं.
1: ठीक आहे, म्हणत मारुती वेशीच्या दिशेनं धावत सुटला. त्याच्या अणवणी पायातून उडणारी धूळ तो गुंडी ओलांडून परत जाईपर्यंत दिसत होती. जपानला आपण जाणार ही बातमी आई वडिलांना सांगायला तो घरी पळाला होता. त्याच्या धावण्यात त्याचा सगळा उत्साह, आनंद, बेफामपणा स्फोट झाल्यासारखा दिसत होता. कालपर्यंत बिनकामाचा म्हणून गल्लीभर भटकणारा मारुती पुढच्या आठवड्यात जपानला जाणार या गोष्टीवर त्याच्या घरच्यांना विश्वास बसायला तयार नव्हता. तम्मा आणि त्याची आई मला भेटायला आले.
3: मारुतीला घेऊन जाणार आहेस वय? कशाला जातोस बाबा त्या दूरदेशाला? इथंच का राहत नाहीस, पुण्या मुंबई पत्तूर?
1: मारुतीची आई म्हणाली. तसं मला हसू आलं. खरं तर जशी माझी आई तशीच मारुतीची आई. दोघींनाही जपान कुठे आहे नकाशावर सांगून सुद्धा समजलं नसतं. नकाशाला समजायला सुद्धा जगाची मूलभूत माहिती असावी लागते. मारुतीच्या आईच्या आवाजात काळजी होती हे खरं, पण माझ्याबरोबर पोराला पाठवायला तसा तिचा विरोध असण्याचं काही कारणच नव्हतं. नाहीतरी पोरग गावात बिनकामाचं फिरतंय म्हणजे आईबापाच्या डोक्याला तापच. मारुतीच्या आईची थोडी गंमत करायची म्हणून म्हणालो.
2: हे बघा काकू, मारुतीला पाठवायचं नसेल तर सांगा, म्हणजे मला दुसरा कुणाला तरी नेता येईल.
1: काकूला वाटलं की हातात आलेली संधी जाणार. ती समजावणीच्या सुरात म्हणाली.
3: तसं नवर नेतोयस तर ने, खरं एवढ्या लांब जाणार म्हणजे जीवावर धोंड आल्यासारखं वाटते या.
1: काकू काळजी करण्यासारखं काही नाही, तिकडे खाईल पिईल आरामात राहील. सरकारी खर्चानं विमानानं जपानला जाईल, त्याला काय कमी असणार आहे, 4 पैसे पण कमवून आणेल. मी काकूला आधार देणारी गोष्ट बोललो.
3: तरी बी लांब ते लांबच की, काय झालं बिलं तर काय लगेच यायला होणार? माणूस जवळ असलं की निदान बोलवता तरी येतं.
1: काकूंना माझ्याकडून सगळं वधवून घ्यायचं.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो, आजच्या स्वामिनी या खास सदरात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, स्वामिनी या सदरामध्ये आपण विशेष कर्तृत्ववान महिलांना या ठिकाणी रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो आणि त्यांच्याशी दुलखुलास गप्पा करत असतो। या गप्पांमधून आपण त्या महिलांचा प्रवास, त्यांचा खडतर आयुष्य आणि त्यातून त्यांनी गाठलेलं यश या सगळ्यांबद्दल गप्पा करत असतो। आणि आज सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत भाविका महाजन मॅम, ज्या अत्यंत गोड, सुस्वभावी, स्वभावाने शांत तरी देखील आतून स्ट्रॉंग असणाऱ्या अशा आहेत, ज्यांनी घर संसार सगळं सांभाळल्यानंतर आता मात्र स्वतःचा व्यवसाय सांभाळत यशाचं शिखर त्या गाठताहेत। तर असं उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्याला स्वामिनी या सदरात लाभलेलं आहे, तेव्हा आपण त्यांच्याशी चर्चा करूया, गप्पा करूया आणि जाणून घेऊया त्यांचा आजपर्यंतचा प्रवास।
1: ट्यून इन एनिवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
0: मॅडम नमस्कार।
2: नमस्कार।
0: तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत। मॅडम मला सांगा ना, आपला बालपणीचा काळ म्हणजे खूप गोड आठवणी असतात, तर आपण या गोड आठवणींनीच आपल्या संवादाला सुरुवात करूया। तुमच्या आठवणींविषयी सांगा ना बालपणीच्या।
2: माझे बालपण चोपड्या तालुक्यातील चहाडी या गावात झाले। बालपण हा जीवनातील सर्वात निरागस आणि आनंदी काळ असतो। यात हसणं, खेळणं, धावणं याच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण खुश होतो। कसलीच चिंता नसते, बंधनं नसतात, हे करू नको ते करू नको, मन मोकळेपणाने जगता येतं। खेळ खोळ्या, मित्र मैत्रिणींची मजा वेगळीच असते। आई वडिलांचं भरभरून प्रेम मिळतो।
0: अगदी खरं।
2: आणि लहानपणी आपण नवनवीन गोष्टी शिकतो। पावसाळ्यात पावसात भिजणं, सणांना नवीन कपडे घालणं, हे सगळं खूप लहानपणी खूप नवीन वाटायचं।
0: बरोबर बरोबर, खूपच छान। तर नेमकं घरातलं वातावरण कसं होतं त्यावेळी?
2: घरात वातावरण छानच होतं। 19 लोकांची फॅमिली होती आमची।
0: बापरे।
2: आणि मातीचं घर होतं छान। दरवाजे खिडक्या ह्या खूप अशा नक्षीकाम कोरलेलं होतं त्यावर। आणि आई वडील शेतकरी होते, रोज सकाळी शेतात जायचे।
0: अच्छा।
2: आणि मग कधीतरी बदल म्हणून मी पण त्यांच्यासोबत जायचे। आणि मग ते कापडात बांधलेली चटणी पोळी लोणचं त्याचा आस्वाद घ्यायचं। बैलगाड्यावर जायचं आणि बैलगाड्यावरती वेगळीच मजा होती।
0: खरंय।

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो मन भावन 90.8 FM, always had touching.
1: लहानपणीच्या अजून काही आठवणी असतील त्याबद्दल सांगा ना.
2: आम्ही चार बहिणी होतो. मी सगळ्यात लहान.
1: बर,
2: लाडोबा
1: बहिणी.
2: शेंडे. मग त्या मला एखादं काम सांगायच्या की माझ्या मैत्रिणीकडून ही वही घेऊ नये, ती देऊ नये. मग मी त्या बदल्यात त्यांना एक कबूल करून घ्यायची. मला एखादी वस्तू द्यायची तुम्ही, किंवा 5 रुपये द्यायचे, 10 रुपये द्यायचे. मग त्या पैशात आपण चॉकलेट किंवा कुल्फी वगैरे खायचो. अशी मजा ही वेगळीच होती. तेव्हाचे ते 10 रुपये पण खूप वाटायचे.
1: हो, अगदी खरंच अनमोल अशी किंमत असायची, ज्याची आपण किंमतच करू शकत नाही असं ते होतं सगळं. आणि ते चॉकलेट चोरून खाल्लेले
2: चॉकलेट,
1: ती मजाच काही. और हे बालपणीचा काळ सुखाचा आपण म्हणतो ना, ते अगदी खरं आहे. शालेय शिक्षण मग तुमचं कुठे झालं?
2: माझं शालेय शिक्षण चहार्डी येथेच झालं, 10वी 12वी पर्यंत. आणि पुढील शिक्षण चोपडा कॉलेजला झालं, बीए पर्यंत.
1: अरे वा, बीए कम्प्लीट केलं तुम्ही कुठल्या विषयात?
2: आर्ट्स मध्ये.
1: आर्ट्स मध्ये. तर मग कॉलेज मधल्या काही खास आठवणी?
2: कॉलेज मधल्या मित्रमैत्रिणी, बस तेवढं हसणं खिदडणं तेवढंच. आणि बसचा अपडाऊनचा प्रवास तो खूप छान होता.
1: अच्छा.
2: चहाडी या गावात, चहाडी आमच्या चहाडी बसला एक नाव पडलं होतं, भरली की चालली.
1: म्हणजे भरली की चालली,
2: भरली की चालली, म्हणजे खूप गर्दी असायची आणि म्हणजे रिकामी बस जायचीच नाही. मग त्याला असं नाव दिलं होतं की भरली की चालली.
1: रम्य आठवणी आहेत सगळ्या.
2: आणि शाळेच्या पण खूप आठवणी आहेत. घसरगुंडी खेळणं, खो खो, कबड्डी, लेझी माझा आवडता खेळ होता.
1: अरे वा, शाळेचे
2: आणि स्पोर्ट मध्ये खूप,
1: आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण लेझीमचा सहभाग करून घेत असतो.
2: आणि स्पोर्टची खूप आवड होती. खो खो खेळायला वगैरे जळगावला यायचो आम्ही तेव्हा, एमजे कॉलेजलाच.
1: वा वा, क्या बात आहे.
2: आणि मग शाळेत एक प्रोग्राम व्हायचा संक्रांतीचा, मग ते आम्ही तीळ सांडून सांडून खाली चिकट व्हायचो.
1: बर.
2: मग एक मुलगी खाली बसायची आणि 2 मुली तिला ओढायच्या. ही गंमत पण खूप केली आम्ही.
1: अरे बापरे,
2: म्हणजे घसरगुंडी सारखं. आणि आमच्या शाळेच्याच मागे एक यात्रा भरते चहाडी गावात, कमळजा देवीची.
1: कमळजा देवीची. अच्छा.
2: मग आम्ही शाळा बुडून चोरून तारेच्या कंपाऊंड मधून चोरून जायचो शाळा बुडून त्या यात्रेला.
1: बापरे, धमालच असते खरंच. गावाकडच्या आठवणी, आजकालची जी जनरेशन आहे शहराकडची, त्यांना हे सगळं ते मिस करत असतात खरंच. या सगळ्या गोष्टी त्यांना काहीच अनुभवायला मिळत नसतात. जे आपण अनुभवलंय खरंच ते आठवणी आठवणी बनून राहतात.
3: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत, दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी, ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: त्यानंतर तुमचा कॉलेजचं शिक्षण संपल्यानंतर पुढे लग्नाचे वारे सुरू झाले असतील घरात, तर ते कसं जुळलं मला सांगा ना त्याबद्दल. रेशीम गाठ तुमच्या लग्नाची कशी बांधली गेली?
2: सरांची ओळख आणि माझी ओळख चहाडी येथेच झाली. सरांचं मामाचं गाव चहाडीच होतं.
1: बर.
2: मग त्यांच्या मामाकडे एक देवीचं मंदिर होतं सप्तशृंगी.
1: अच्छा अच्छा.
2: मग तिथे नवरात्र भरायचं, मग ते दरवर्षी यायचे नवरात्रात. मग तिथे आमची ओळख झाली. मग आमचे फोन वगैरे सुरू झाले. आमचे फोन वगैरे सुरू झाले, मग बोलणं सुरू झालं आणि मग त्याचं रूपांतर प्रेमात झालं.
1: इंटरेस्टिंग. आणि प्रेमाचं रूपांतर नंतर लग्न गाठ.
2: सरांनी मला प्रपोज केलं. मग मी विचार केला त्यावर.
1: अच्छा अच्छा.
2: सरांचा स्वभाव वगैरे मला आवडला. मग मी होकार दिला आणि मग आम्ही लग्न केलं.
1: वा, क्या बात आहे.
2: लव्ह विथ अरेंज मॅरेज.
1: मस्तच मस्तच खरंच. मग लग्नानंतरचा प्रवास कसा सुरू झाला? सुरुवातीचा काळ, सगळ्या जबाबदाऱ्या, घर संसार, त्याबद्दल सांगा ना.
2: माहेरी एकत्र कुटुंब असल्यामुळे मला त्रास नाही झाला, कामाची सवय होती.
1: बरोबर बरोबर.
2: आणि त्यांनी पण मला समजून घेतलं, घरच्यांनी, सासू सासऱ्यांनी पण. मग 2006 मध्ये आमचं लग्न झालं होतं.
1: अच्छा.
2: आणि मग मुलीचा जन्म झाला 2008 ला.
1: बर.
2: मुलाचा जन्म झाला 2013 ला. असे 2 मला अनमोल रत्न आहेत.
1: वा वा. नवीन जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही गुरफटून गेलात, मग पुढे मुला बाळांचं शिक्षण आणि त्यामध्ये तुम्ही रमलेल्या होता. पण मग लग्नानंतर स्वतःच मी पण जपावं असं कधी वाटलं तुम्हाला?
2: मी पण जपावं असं आपल्याला वाटत असलं तरी जबाबदाऱ्या पार पाडता पाडता ते आपण पूर्णपणे विसरून जातो स्वतःला. मुलं बाळ सासू सासरे त्यांना काय नको काय हवं, पण कधीतरी आपणही कधी मोकळा श्वास घ्यावा, मन मोकळेपणाने जगावं, बाहेर पडावं, मैत्रिणींमध्ये मनसोक्त जगावं,
1: नक्कीच
2: आपल्याला पण कधीतरी समजून घ्यावं असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते.
1: नक्कीच.
2: आणि ते आता मी पण साध्य करण्याचा प्रयत्न करते आणि त्या मागे मिस्टरांचा खूप प्रोत्साहन आहे मला.
1: कशी प्रेरणा मिळाली, म्हणजे कशी सुरुवात झाली नेमकी तुम्ही व्यवसायात उतरण्याची सुरुवात, प्रेरणा कशी मिळाली?
2: मिस्टरांकडूनच मिळाली.
1: बर.
2: ते म्हटले की आता मुलं मोठी झाली आहे, आता बाहेर पळ काहीतरी शिक नवीन. मग त्यांनी मला MSCIT चा क्लास लावायला सांगितला.
1: बर.
2: त्यानंतर मी टॅलीचा क्लास केला आणि मग टॅलीचा क्लास करत असतानाच फॅक्टरीला प्रॅक्टिस म्हणून जात होती. मग खूप प्रॅक्टिस केली तिथे पण. मग परचेसच्या एंट्र्या, बँक स्टेटमेंटच्या एंट्र्या करायला लागली.
1: बर.
2: मग माझा कॉन्फिडन्स वाढला की मला जमतंय.
1: वा वा वा. म्हणजे सुरुवातीला व्यवसायात उतरण्याआधी तुम्ही प्रॉपर शिक्षण घेतलं त्या क्षेत्राचं, त्यानंतर तिथेच प्रॅक्टिस सुद्धा केली आणि नंतर तुम्ही आता स्वतः त्या व्यवसायात जॉईन झालेला आहात. खूपच छान. म्हणजे अगदी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असं म्हणायला हवं की स्वतः

0: संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास आरजे शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भावन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग। तर भाविका मॅम, मला सांगा ना की सुरुवातीला नेमकी परिस्थिती कशी होती?
1: परिस्थिती ठीक होती। आमचं 1 BHK घर होतं, पण खूप छान होतं गणेशनगरला आधी। मग मिस्टर रिलायन्स कंपनीचे मोबाईलचे टॉवरचे काम घेत होते, नंतर कॉन्ट्रॅक्टर बनले आणि आता आमच्या स्वतःच्या मालकीची इन्फिनिटी फ्रेंच डोअरची फॅक्टरी आहे MIDC ला।
0: अरे वा।
1: आणि नाशिकला आणि जळगावला असे 2 युनिट आहेत आमचे।
0: अच्छा।
1: आणि महाराष्ट्रात 12 शोरूम आहेत आमचे।
0: क्या बात आहे।
1: आता परिस्थिती आमची 1 BHK वरून बंगलो पर्यंत गेलीये, व्हॅन ते WRV पर्यंत आली आहे आणि मोबाईल टॉवर ते इन्फिनिटी फ्रेंडशिप डोअरची फॅक्टरी झाली आहे।
0: मस्तच मस्तच। खरंच शून्यातून विश्व निर्माण करण्याची जी ताकद असते, जो सक्सेस आणि त्यासाठी जे एफर्ट्स घ्यावे लागतात, ते नक्कीच यांच्या कार्यातून आपल्याला दिसत आहे। यासोबतच तुमचं सामाजिक कार्य सुद्धा असतं, त्याबद्दलही सांगा ना मॅम।
1: आम्ही आषाढी एकादशीला ठरवलं होतं आता सरांनी की जे अनवाणी दिसतात मग त्यांना चप्पल वाटप करायची। मग आम्ही 2 शाळांमध्ये माझ्या माहेरीचा हर्डीला आणि अकुलखेड्याला आम्ही चप्पलांचे जोड दिले आणि मुलं पण खूप खुश झाले।
0: अरे वा, ग्रामीण भागातील
1: विद्यार्थ्यांना। आणि असं कुठेही सरांना कार मधून जरी दिसले तरी थांबून, गाडी थांबून मग त्यांना चप्पल वाटप करत असतो आम्ही।
0: अरे वा, म्हणजे हे तुम्ही ठरवूनच।
1: आणि भिकारी दिसला तर सर त्यांना नाश्ता वगैरे देऊन पाण्याची बॉटल घेऊन देतातच नेहमीच।
0: सेवाभाव आपण म्हणू शकतो या सगळ्या गोष्टीला, की आपण ज्या परिस्थितीतून आलो शून्यातून विश्व निर्माण करता करताच, ज्या अडीअडचणी ज्या समस्यांना आपण सामोरं गेलेलो आहोत, त्याचं भान ठेवून, त्याची जाणीव ठेवून इतरांना कसं सहकार्य करता येईल ह्याच अपेक्षेने तुमचं हे सामाजिक कार्याचं काम सुद्धा सुरळीत चाललेलं असतं, त्याबद्दल रेडिओच्या टीमकडनं तुमच्या या वाटचालीला शुभेच्छा।
1: थँक्यू मॅम।
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग। तुमची दैनंदिन भूमिका कशी असते? घर आणि काम हा म्हणजे सगळं, हे सगळं जे शल्य आहे ते कसं मॅनेज करता तुम्ही?
1: सकाळी मुलगा जातो 6:30 ला, मग तो गेला की मग सर जातात 9 ला नाश्ता वगैरे करून, मग त्यानंतर मी घरातले कामं, स्वयंपाक वगैरे, धुणं भांडे हे सगळं आवरून मग परत मुलगा 1 वाजता येतो। मग त्यांना, मुलांना दोघांना खायला वगैरे दिलं की मग मी 1 ला जाते फॅक्टरीला।
0: ओके।
1: म्हणजे घरातल्याही मुलांनाही वेळ देता येतो आणि म्हणजे दोघही सांभाळता येतात।
0: मग 1 ते 6 संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर व्यवसायाकडे लक्ष द्यायला
1: 1 ते 6 मी जात।
0: बरोबर, खूप छान। आणि मग असं तुमचं रुटीन सुरू होतं व्यवसायाचं, तर मग एकत्र काम करत असताना, म्हणजे दोघी एका ठिकाणी काम करत असताना छोट्या मोठ्या तक्रारी कुरबुरु या होतच असतात, त्या तुम्ही नेमक्या कशा सोडवल्या जातात?
1: 18 वर्षानंतर मी बाहेर पडल्यामुळे मला कॉन्फिडन्स खूप कमी होता, पण मिस्टरांनी खूप समजून घेतलं आणि माझ्यासाठी हे खूप नवीन होतं। चुका होत होत्या पण मिस्टरांनी समजून घेतलं आणि समजून सांगण्याचा प्रयत्न पण केला।
0: तुमच्या व्यवसायाबद्दल सांगा ना, नेमका कुठला व्यवसाय आणि कुठल्या फॅक्टरीचं तुम्ही कामकाज बघत असता?
1: आमचा व्यवसाय आहे इन्फिनिटी फ्रेंच डोअर्स, दरवाजे तयार होतात।
0: हो। अच्छा।
1: आणि मी तिथे अकाउंटिंग म्हणून बघते।
0: अरे वा। आता तुमच्या व्यवसायामध्ये काम करत असताना असा कुठला क्षण, खास क्षण आहे की ज्याने तुम्हाला असं वाटलं की मी हे करू शकते आणि मी करू शकले असते कधीचीच, असं तुम्हाला कधी जाणवलं?
1: अकाउंटिंग आहे, मला जमेल की नाही अशी मनात खूप भीती होती, पण मिस्टरांचे खूप प्रयत्न होते मी काहीतरी शिकावं। मग MSCIT चा क्लास केला, ते टॅलीचा क्लास केला, मग प्रॅक्टिस सुरू झाली, मग फॅक्टरीतला जॉईन झाले आणि मग मला कॉन्फिडन्स वाढला की मला आता जमतंय, आणि सर पण खुश झालं की काहीतरी शिकण्याचा फायदा होतोय।
0: बरं, हे सगळं सांभाळत असताना संसार, जबाबदारी, घरच्यांचा सपोर्ट कसा मिळतो?
1: घरच्यांचा सपोर्ट आहेच, ते आहेत म्हणूनच मी बाहेर पडू शकते।
0: बरोबर।
1: आणि मुलांकडे पण ते बघून घेतात, मग क्लास वगैरे वरून आल्यावर त्यांचा पण खूप आधार वाटतो।
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग। आयुष्यात असा आलेला आजपर्यंतच्या प्रवासातला सुखद क्षण कुठला आहे की जो तुम्हाला पुन्हा जगावासा वाटतो आणि तो लक्षात राहिलाय असा कुठला?
1: म्हणजे केदारनाथचा प्रवास।
0: अच्छा, तुम्ही केदारनाथला जाऊन आलेले आहात, काय आठवणी?
1: केदारनाथचा प्रवास

0: हा आयुष्यातला सुखद सुंदर क्षण आहे. वयाच्या 40व्या वर्षी केदारनाथचा प्रवासाचा योग आला. एके दिवशी माझ्या नंदेचा फोन आला की भाविक आपल्याला केदारनाथला जायचंय. मग मला थोडं हसू आलं की 40व्या वर्षी केदारनाथचा प्रवास म्हटल्यावर, आणि खूप ऐकलं होतं की हा प्रवास खूप खडतर आहे म्हणून मनात खूप भीती होती. मी त्यांना सांगितलं की मी ताई यांना विचारून सांगते. मग मी यांच्या कानावर घातलं की ताईंचा फोन आलाय केदारनाथला जायचंय. मग यांच्या तोंडून पण होच निघालं. मग मी त्यांना म्हटलं की 14 दिवसांचा प्रवास आहे, मग फॅक्टरीचे काय? तर ते म्हटले की नाही, आता आला योग तर जाऊन येऊ, जितू बघून घेईल. जितू म्हणजेच आमचे मॅनेजर.
1: अच्छा.
0: ते 13 वर्षापासून आमच्याकडे काम करताय एकदम प्रामाणिकपणे. त्यांचा खूप आधार आहे. आणि जितू भाऊ म्हणजे महाजन साहेबांचा आधारस्तंभच वाटतो आम्हाला.
1: अरे वा.
0: हो. मग आमचे जायचे ठरले. 14 दिवसांचा प्रवास होता.
1: नेमकी प्रवासाला तुमची सुरुवात कधी झाली होती?
0: 9 सप्टेंबर 2024 आम्ही गेलो. आधी आम्ही हरिद्वारला गेलो.
1: अच्छा.
0: आणि मग तिथून आमचा प्रवास सुरू झाला. मग गौरीकुंडला गेलो. गौरीकुंड पासून केदारनाथचा प्रवास 24 किलोमीटरचा होता. मग आम्ही यमुनोत्रीला पण 6 किलोमीटर पायी आणि 6 किलोमीटर येऊन जाऊन असं 12 किलोमीटर आम्ही पायी केलं. आणि दुसऱ्याच दिवशी केदारनाथचा प्रवास होता. मग आम्ही केदारनाथला पायी जायचेच ठरवले होते. आणि मग आम्ही 12 किलोमीटर पायी गेलो.
1: बर.
0: मग आमचा स्टॅमिना संपला.
1: आणि
0: खूप खडतर प्रवास होता. पाणी, पाऊस,
1: हे
0: ते आणि रस्ते,
1: हो सगळं आलंच. फेस करायला
0: लागलं. दरडी कोसळणे हे ते सगळं तिथे होतच. आणि सगळ्या एकाच रस्त्यावर असल्यामुळे पालखीवाले पण घोडेवाले पण, तर तो खूप अडथळीचा होता प्रवास.
1: मग काय नेमकं असं विशेष आठवणीत राहिलेलं असं काय
0: आठवणीत? मग आम्ही 12 किलोमीटर पायी गेल्यावर थकून गेलो. स्टॅमिना संपला.
1: अच्छा.
0: आणि खायला प्यायला पण खूप काही असं मिळत नव्हतं. पाणी बॉटल पण 100 रुपयाला. खायला पण खूप असं. आणि आम्ही घरून असं नेलं होतं खूप एनर्जी. नंदेचा फोन होता की हे घ्यायचंय आपल्याला पायी जायचंय, तर एनर्जीसाठी एनर्जी ड्रिंक घे, लाडू घे, असं तसं हे सगळं घेतलं होतं सोबत. आणि मग नंतर आम्ही मग घोड्याने जायचं ठरवलं. मग बाकी सगळे घोड्याने गेले आणि मी ते बिट्टूने गेली, म्हणजे ते बास्केटवर पाठीवर घेतात आपल्याला, मला बॅक पेनचा त्रास आहे तर मग मी त्याच्याने गेली एकटी. मग सगळे आधीच पोहोचले आणि मी एकटी मागे पडली. आणि मग रात्रीचे 8 वाजले होते मला पोचायला. मग मी खूप घाबरून गेली वरून, ते विजा, पाऊस, वादळ हे ते, आणि खूप उंचावर होत ते, आणि थंडी तर खूप होती.
1: तुम्ही एकट्या मागे राहिले?
0: मी एकटी मागे राहिले.
1: नेमकी तुमची परिस्थिती कशी झाली असेल ते मी समजू
0: शकते. ते रडणं वगैरे सुरू झालं. खूप घाबरून गेली. मग घरून पण फोन सुरू झाले कुठे काय. मग ते माझ्या संपर्कात होते सगळे. आणि सरांचे पण फोन येत होते 5-5 मिनिट, म्हणजे ते मला आधार देत होते. हिच्याशी बोललं तर मग
1: तो एक वेगळा
0: सपोर्ट मिळत होता.
1: कुठेतरी आपल्याला बरं वाटतं की नाही आहे संपर्कात.
0: मग 8 मी पोहोचले. मग ते सगळे हसायला लागले. मग मी त्यांना म्हटले ही हसण्यासारखी का गंमत, माझे किती हाल.
1: माझा जीव जात होता आणि तुम्हाला हसायला येतंय.
0: मला हसायला येतंय. तर ते म्हटले की तुला करायचा होता ना पायी प्रवास केदारनाथचा, कठीण प्रवास. आणि शिव भक्त होती. तुला शिवला भेटायचं होतं. तुझी मनापासून इच्छा होती.
1: पण खऱ्या भक्ताची परीक्षा भगवंत घेत असतो असं म्हणतात, त्याप्रमाणे तुमच्याही परीक्षा
0: थोडे का होईना, पण मग
1: तुमचा प्रवास
0: सक्सेस झाला पायी. आणि ते पण समाधान वाटलं पायी गेल्याचं पण, म्हणजे पायी गेल्याचं अनुभव आला वेगळाच.
1: अतिशय छान
0: निसर्ग सौंदर्य वगैरे पण बघायला मिळालं.
1: छान सुखद अनुभव तुम्ही या ठिकाणी शेअर केलात.
0: मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला 4 आम्ही रांगेत उभे राहिलो. 7 आमचा नंबर लागला. मग छान दर्शन झालं आणि मग निघालो आम्ही तिथे.
1: असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. पण आता तुमच्या बोलण्यातून आम्हाला असं जाणवतंय की तुमच्या यशामागे तुमच्या मिस्टरांचा हात आहे आणि त्यांचा सपोर्ट आहे. त्यांच्याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला हवं. कुठल्या स्ट्रगल, शून्यापासून विश्व निर्माण करणं ही खासियत सरांची आहे, तर सरांच्या स्ट्रगलबद्दल सुद्धा जाणून घ्यायला नक्कीच आवडेल तुमच्याकडनं.
0: सरांमध्ये खूप जिद्द आहे, म्हणजे जे करायचं ते सक्सेसफुल व्हायचंच.
1: म्हणजे नेमका कोणता कठीण प्रसंग ज्याने तुम्हाला आयुष्य खरंच तुमचं आयुष्य मजबूत झालं?
0: तो प्रसंग म्हणजे मी न विसरण्यासारखाच आहे. माझ्या आयुष्यातला सरांचा पुनर्जन्म.
1: बापरे.
0: हो. 16 सप्टेंबर 2011 सरांचा पुनर्जन्म झाला. अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं. ते त्याच दिवशी पुण्यावरून आले होते आणि सकाळीच त्यांच्या छातीत दुखायला लागलं. मग राहुल महाजन सरांकडे गेले.
1: बर.
0: आणि तिथे गेल्यावर ते लगेच खाली कोसळले. माझ्या ननदबाई तिथे होत्या जॉबला, मग त्यांनी खूप धावपळ केली आणि डॉक्टरांना बोलवलं.
1: अच्छा.
0: मग डॉक्टरांनी लगेच त्यांचा कार्डिओग्राम काढला आणि त्यात त्यांच्यात हृदयात रक्ताची गाठ आहे असे समजले.
1: बापरे.
0: हो. मग त्यांनी परेश जोशी डॉक्टरांना बोलवले, राहुल महाजन सरांनी. दोषी डॉक्टरांनी हृदयाची सोनोग्राफी केली, त्यात 1.5 ते 2 सेमीची गाठ अचानक तयार झाली होती.
1: बापरे.
0: मग ती गाठ अचानक तयार होऊन हृदयापर्यंत पोहोचल्याने हृदयाचा आकार मोठा झालेला होता. मग त्यावर उपाय होता की रक्त पातळ करणे.
1: बर. हो.
0: मग बेलिक्स हे 20,000 रुपयाचे इंजेक्शन देण्यात आले त्यांना आणि त्या दिवशी एकमेव पूर्ण शहरात एकमेव ते उपलब्ध होते. एकच इंजेक्शन. ते देऊनही उपयोग न झाल्याने 5 मिनिटात त्यांचा श्वास बंद पडला.
1: बापरे.
0: मग त्यांना तात्काळ कृत्रिम श्वास देण्यात आला. त्यासोबतच महाजन सरांनी कार्डिओ मसाज सुरू केला. तब्बल 15 मिनिटांनी त्यांनी काळाशी झुंज देत होते ते, तरी पण उपयोग नाही झाला. डॉक्टरांनी आशाच सोडली आणि नातेवाईकांनी निधनाचे फोन सुरू केले होते.
1: बापरे. अतिशय हार्ट टचिंग असं आहे सगळं की श्वास बंद पडलेला आणि पुन्हा नंतर त्यात प्राण आले. कसं शक्य झालंय सगळं?
0: इतका वेळ धरून ठेवलेला धीर सोडला, मात्र देवाला काही वेगळंच अपेक्षित होतं. राहुल महाजन सरांनी मसाज थांबवला आणि धीरजच्या छातीवरचा हात काढून घेतला, पण लाखात घडणारी घटना घडली. धीरजच्या आयुष्याची रेंज पुन्हा सुरू झाली.
1: चमत्कारच.
0: हो, चमत्कारिकच झालं आणि कार्डिओ मशीनवर हालचाल सुरू झाली.
1: अच्छा, पुनर्जन्मच म्हणायला हवा सरांचा.
0: 20 मिनिटांनी त्यांना प्राण आला आणि श्वास बंद झाला असताना 4 ते 5 मिनिटात ब्रेन डेड होते आणि सगळे संपते.
1: हो.
0: त्यानंतर त्यांना 3 दिवस कृत्रिम श्वास देण्यात आला. 10 दिवसांनी त्यांचे परत मच्छरातीचे सीटी स्कॅन केले आणि हृदयाची गाठ लहान होऊन फक्त 1/2 सेमी उरली होती. त्याला 3 ते 4 महिने लागणार होता काळ.
1: अतिशय कठीण प्रसंगाला तोंड देत आजवर सर छान असं आयुष्य आता ते जगत आहेत आणि आपल्या व्यवसायात सुद्धा प्रगती करत आहेत. अतिशय प्रेरणादायी प्रवास म्हणायला हवा.
0: दोन गोळ्या त्यांच्या कंटिन्यू आयुष्यभर सुरू आहेतच.
1: अच्छा.
0: हा, रक्त पातळ आणि एक आहे होमोचेक म्हणून.
1: वा,
0: त्या कंटिन्यू सुरू आहेत.
1: म्हणजे तरी प्रॉपर काळजी घेणं खूप महत्वाचं असेल. त्यांना स्ट्रेस.
0: हो, स्ट्रेस वगैरे नाहीच सांगितलं.
1: हा हा हा. बरोबर.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: तर असं हे व्यक्तिमत्व आपल्या समोर आज आहे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. पण मला सांगा ना भाविका मॅम, की शून्यातून विश्व निर्माण करत असताना तुम्ही कोणत्या गोष्टी स्वतःमध्ये डेव्हलप केल्या?
0: वेळेची किंमत आणि एक झोपेची सवय होती ती गेली.
1: अच्छा अच्छा. आता घर, संसार आणि व्यवसाय हे तीनही एकत्र सुरळीत चालण्यासाठी तुमची वैयक्तिक लाईफस्टाईल नेमकी काय आहे?
0: घर संसार पण तितकाच महत्वाचा असतो. ते सांभाळून व्यवसाय सांभाळणं खूप कठीण असतं, पण मग ते सगळं करून सांभाळता आलं पाहिजे.
1: बरोबर बरोबर. या संपूर्ण प्रवासात नेमकी तुम्हाला मानसिक शक्ती कुठून मिळाली?
0: ती मानसिक शक्ती तर मिस्टरांकडूनच मिळाली. नवीन नवीन गोष्टी शिकणे आणि त्या यशस्वी करून दाखवणे हा साहेबांचा नेहमीच प्रयत्न असतो. खूप टॅलेंटेड आहेत, सोशल वर्कर आहेत, लेखक सुद्धा आहेत, खूप छान लेख लिहितात.
1: वा वा.
0: ते नक्की वाचा FB ला तुम्ही.
1: नक्की.
0: त्यांचा स्वभाव पण खूप शांत आणि समजूतदार आहे. ते प्रत्येकाशी आदराने वागतात. त्यांना दुसऱ्यांची काळजी घेण्याची आणि मदत करण्याची पण खूप सवय आहे आणि नेहमी पॉझिटिव्ह राहतात.
1: क्या बात आहे.
0: म्हणूनच ते सक्सेसफुल होतात.
1: हा कानमंत्र आहे खरं तर. पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह.
0: म्हणून ते इतका स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचले.
1: वा वा, छानच. सगळा प्रवास तुमचा इथवर छान आहे. मला सांगा ना, आजच्या गृहिणी किंवा तरुण मुली असो ज्या कर्तृत्वाची स्वप्न बघत आहेत, त्यांना तुम्ही नेमकं काय सांगाल?
0: तुमच्यामध्ये जे गुण आहेत ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. स्वतःवर विश्वास ठेवा, शिकण्याची जिद्द ठेवा, स्वतःचा आवाज ठाम ठेवा आणि वेळेची किंमत ओळखा. स्वतःची काळजी घ्या. आता आपण ऐकलंस 3-3.5 वर्षाच्या मुलीवर ते.
1: हो, रिसेंटली स्वतः.
0: हो, मालेगाव प्रकरण. म्हणून स्वतःची काळजी घ्या, चांगल्या लोकांमध्ये राहा आणि अपयशाला घाबरू नका.
1: वा वा, छानच असा संदेश आपण दिलेला आहे. तर भाविका मॅम, यापुढे तुमची भविष्यातली स्वप्न आणि पुढील पावलं काय असणार आहेत?
0: मिस्टरांसोबत काम करून त्यांना पूर्णपणे प्रोत्साहन देणे, जमेल तेवढे शिकण्याचा प्रयत्न असेल आणि जास्तीत जास्त व्यवसाय पुढे कसा नेता येईल याचाच प्रयत्न राहील.
1: वाव, छानच. तर भाविका मॅम, तुमच्याशी बोलत असताना असं वाटलं की छानच गप्पा करतोय. तुमचा प्रवास म्हणजे जिद्द, समर्पण आणि कुटुंबाच्या प्रेमाची छान मिसळच म्हणायला हवी. तर आज आमच्या सोबत आपण वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार. रेडिओ मनभावनच्या टीम तर्फे तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: थँक्यू मॅम, मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि आता पुढेही अशी संधी मिळेल अशी मी आशा करते.
1: नक्कीच,
0: आम्हाला पण बोलतं करता येईल.
1: नक्कीच नक्कीच. थँक्यू
0: थँक्यू, धन्यवाद.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

जीवाची व्याख्या आणि सीमा ठरवणं ही अतिशय अवघड कामगिरी आहे. जीवनात येणाऱ्या सगळ्या गोष्टी कमी अधिक फरकानं भावविश्वाचा भाग बनून राहतात. देशाविदेशातल्या अनेक जागा व्यक्ती माझ्या भावविश्वात कायमच्या घर करून आहेत. परदेशात असताना अंतरंगातली ही ओढ, अंतरंगातली ही गावाची ओढ अधिक टोपदार बनते. गावाबरोबरच भारतातल्या अनेक गोष्टींची आठवण येते. जितका काळ मातृभूमीच्या दर्शनाविना अधिक राहू तितकी तहान अधिक वाढत जाते. नोकरीच्या स्वरूपामुळे मनात असूनही लगेच हिंदुस्थानात येणं शक्य नसतं. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न सुरू राहतो. भारताशी संबंधित जी गोष्ट असेल ती अधिक पाहण्याचा ऐकण्याचा हव्यास राहतो. भारतीय जेवण, भारतीय वर्तमानपत्र, भारतीय संगीत, भारतात येणारी पत्र, भारत जगण्याचा प्रयत्न सुरू राहतो. एरवी मी संगीत फारसं ऐकत नाही. चांगलं संगीत आवडतं पण सवड कमी असते. परदेशात असताना घरात असो किंवा गाडीत मराठी किंवा हिंदी संगीत सतत सुरू असतं. सकाळी मास्कोत ऑफिसला जाताना तुकोबाचे अभंग ऐकतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या ओळींबरोबरच एका संपूर्ण नव्या विश्वात स्थित्यंतर होतो. गाडी लेनिनिस्कीच्या प्रॉस्पेक्ट वरून जात असते तरी मला मात्र पंढरीचं दर्शन होत असतं. उपबुंदिनी काय जाणे परिमळ किंवा आनंदाचे डोही किंवा खेळ मांडियला वाळवंटी काठी किंवा खेळ मांडियला वाळवंटी काठी हे अभंग ऐकले की मास्को नदीच्या जागी मला दिसते चंद्रभागा आणि भरलेल्या पात्राच्या ऐवजी दिसतं वाळवंट. त्या टाळ मृदुंगाच्या संगीतात नाहून निघालेली वारकरी मंडळी. कधी भीमसेन ऐकताना नामाचा गजर दुमदुमायला लागतो. फिल्मी संगीताची तर वेगळीच गंमत. मेरे नया सावन भादो हे गाणं ऐकलं की 10-15 वर्षापूर्वी कोल्हापुरात मित्रांसमवेत पाहिलेला तो सिनेमा आठवतो. संभाजी, सुभाष, अशोक, रमेश हे माझे मित्र आठवतात. सायकलवरनं सिनेमाला जाऊन सिनेमा संपल्यावर सायकल विसरून आम्ही घरी आलो होतो, म्हणजे हॉस्टेलवर. परत आल्यावर पुन्हा गडबडीत पलायन. एकदिन बिग जायगा हे गाणं ऐकलं की कोल्हापुरातल्या पार्वती टॉकीजमध्ये मैत्रिणी समवेत पाहिलेला सिनेमा आणि मध्यंतराला घेतलेले कॉन्फ्लिक्स आठवतात. जणू प्रत्येक गाण्याबरोबर आठवणींची मालिका जोडली आहे. अनेक हिंदी गाणी ऐकताना मन सरळ कॉलेजच्या स्नेहसंमेलनात जाऊन पोहोचत. फुले सदन, केशवराव भोसले नाट्यगृह, रंगीत तालीम, मित्रमैत्रिणींबरोबर वडापाव खाणं, भरलेल्या वातावरणात नाटक पाहणं, गाणी ऐकणं, फिशपॉन्डची मजा लुटणं, टाळ्यांचे आवाज, डोळ्यांची टक्कर, मनात दाटणारी हुरहुर, जितकं काव्यमय तितकं सत्य. तरीही पलटलेल्या वर्षाबरोबर उरल्या केवळ स्मृती. गाडीत बसल्या बसल्या भारतीय संगीत ऐकणं हा तर आवडता छंद बनलाय. मीरेची भजनं आणि त्याचा अर्थ मला असाच कळायला लागला. अनुप जलोटामुळे मीरा, गोविंद, तिची वीणा, कृष्णरूपात तल्लीन झालेले तिचे भाऊक डोळे, तिचा पांढरा शुभ्र वेश, सगळं साक्षात उभं राहतं. या भजनांच्या मदतीनं मला मीरा अधिक कळायला लागली. तिच्या आर्ततेत अर्थ आहे. तिच्या विलापनीचं दुःख आपोआप कळायला लागलं. या उलट गावात दांडेकरांनी गायलेलं पसायदान लावलं की मी सरळ गावातल्या विठ्ठल मंदिरात जाऊन पोहोचतो. सळसळणाऱ्या पिंपळ पानांना मागे करून पायातल्या चपला काढतो आणि भगवंताला अनन्य भावे शरण जातो. डोळे उघडून मूर्तीला प्रदक्षिणा घालतो. मंदिरातल्या सगळ्या फोटोंवर नजर टाकतो. अण्णांच्या फोटोजवळ परत एकदा डोळे बंद करतो. तेवढी ताकद असते संगीतात. अख्खं नवं विश्व उभं करायचं सामर्थ्य आहे त्यात. फुलणाऱ्या पसायदानाबरोबर मन ही पाखरासारखं उडत नेवाशाला जाऊन पोहोचतो. तिथल्या मंदिरातल्या त्या खांबासमोर उभं राहतो तर पंचा नेसून सच्चिदानंद बाबा लेखनात मग्न, तर त्यांच्या उजव्या बाजूला प्रखर तेजाने तळपत असूनही आनंदाची चंद्रकिरण सांडणारं साक्षात ज्ञानोबाचं मुखकमल, हे सगळं आठवून डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागतात. हिंदी सिनेमा भारतात सुद्धा कमी पाहणारे माझे बरेचसे मित्र परदेशात हिंदी सिनेमा न चुकता शनिवार, रविवार आणि इतर दिवशीही पाहतात. अर्थात सिनेमागृहात फार क्वचित पाहायला मिळतो हिंदी सिनेमा, पण घरोघरी VCR आल्याने चित्रपट पाहणं आणि त्याद्वारे एका अर्थाने भारतात असल्यासारखं जगणं, भाषेचा अनुभव घेणं जमतं. चित्रपट हे प्रचाराचं नव्हे तर संपर्काचं साधन आणि भावना केंद्र बनतं. याचा प्रत्यय येतो नवे नवे चित्रपट भारतात प्रदर्शित व्हायच्या आधीच. बऱ्याचदा परदेशातल्या भारतीयांच्या घरी CD द्वारे पोहोचतात. सिनेमातली गाणी, कथा, संवाद, संगीत यांची चर्चा करणं भारतीयांचा आवडता छंद कुठेही असले तरी.
हजारो योजना मायभूमीपासून दूर असूनही कोणती नटी कुठल्या नटाबरोबर फिरते, कुणी कुणाशी लग्न केलं, कुणी कुणाशी घटस्फोट घेतला याची बित्तम बातमी सगळ्यांना असते. भेटीगाठीत चर्चा होते, परदेशात आहोत हे विसरायला लावणारी ही गोष्ट एका अर्थाने विरहावरचं औषध बनते. थोडंफार संवेदनशील मन असेल तर कधी कधी मातीच्या आठवणीने मन वेडं होतं. मृदगंध हा शब्द मला खूप आवडतो. त्याचं कारण फक्त हा शब्द सुंदर आहे म्हणून नव्हे, तर मातीचा वास तोही पहिल्या पावसानंतर मी कित्येकदा अनुभवला आहे म्हणून. तो कधी गावातल्या रस्त्यावरून वाऱ्यानं बसल्या बसल्या घरी पोहोचवला, कधी पहिल्या वाळीवाला माळावरती काट्याकुट्यात भटकताना स्वतःला या मृदगंधाने गुरफटून जाताना पाहिलं. सुरपारंब्या खेळताना वडाच्या झाडावर तसेच बसून राहिलो. आजूबाजूला नुकतीच नांगरलेली शेतं आणि त्यातली ढेकळं, मातीचा सुगंध लुटला आणि तो बेभान होऊन वाऱ्यास आणि तो बेभान होऊन वाऱ्याबरोबर जणू सगळ्या जगाला लपेटू लागला. ढेकळांवर पाऊस रपरप आडवा तिडवा कोसळत होता आणि प्रत्येक टपोऱ्या थेंबाबरोबर मृदुगंध मोकळा होत होता. आम्ही मुग्ध होऊन वडाच्या झाडावरून या सुगंधाचा आस्वाद घेत होतो, अखंड पीत होतो तो सुगंध. मातीची ओढ माणसाला का असते याला काही उत्तर नाही. सुखासमाधानात आणि स्वर्गीय आरामात जीवन जगत भोग वस्तूंचा उपभोग घेत असतानाही मातीची आठवण झाली की भडभडून येतं. स्थल काल आणि प्रसंग यांचं बंधन तोडून वाऱ्यावर स्वार व्हावं, मातृभूमीचं दर्शन घ्यायला निघावं हा विचार कित्येकदा येतो. मी स्वतः माझ्याजवळ माझ्या गावातल्या आमच्या शेतातली माती एका कुपीत जपून ठेवतो. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी माझी भूमी माझ्या सतत जवळ असते, मला सोबत देते, आधार देते, वेळप्रसंगी माझी व्यथा ऐकून माझं सांत्वन करते. मातृप्रेमानं प्रेरित होऊन ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला या ओळींमधली मातृभूमीची ओढ परदेशस्थ भारतीयाला पदोपदी जाणवते. शेतातली माती जवळ ठेवण्याची माझी ही कल्पना मला गोविंदाग्रजांकडनं स्फुरली. राम गणेश गडकरी यांच्या जन्मभूमीतील नवसारीतील चिमुटभर माती सदैव एका पुढीत घालून स्वतःच्या टंकेत ठेवत असत. परदेशातली ऐहिक सुख कितीही असली तरी या देशाशी नाळ बांधलेली आहे त्या भारतातल्या पत्रांची नेहमी प्रतीक्षा असते. खऱ्या अर्थानं ही पत्र माझ्याजवळ आणि माझ्या परमप्रिय मातीतला दुवा बनतात. या पत्रातूनच मला कितीतरी गोष्टी कळल्या, आनंदाच्या दुःखाच्या साध्या सुध्या दररोजच्या घडामोडींच्या. आईच्या मृत्यूची बातमी, सुभाष भातमारेच्या अपघाताची बातमी, एकनाथचं लग्न, काकूचं आजारपण, शेताची कोर्ट केस, मित्रांच्या नोकऱ्यांची आदलाबदल, अगदी सगळं सगळं. बऱ्याच वर्षात न भेटलेल्या मित्रांची भेट मिळणं कठीण, पण अचानक खूप जुन्या मित्रांची पत्र अजूनही येतात आणि तत्काळ मन जुन्या आठवणीकडे धाव घेतं. बाबा गावाकडनं बाबांची पत्र येतात, त्यात पेरणी, पाऊस, पंचगंगेचा पूर, ऊसाची लागवड, भाताची, जोंधळ्याची रास, डाळिंबाची बाग, सागाच्या झाडांची वाढ, घराचं बांधकाम, यातल्या प्रत्येक गोष्टीबाबत काही ना काही कळतं. पत्र वाचत असताना जगाच्या कुठल्या तरी दूरच्या कोपऱ्यात आहोत याचा विसर पडतो. फडकर येऊन लांब विळानं कचाकचा ऊस कापतात, ऊसाचा पाला आणि पेर बाजूला करतात. एका बाजूला वैरणीचा ढीक, दुसऱ्या बाजूला ऊसाची मोळी बनते. रांग करून बाकीचे गबाळी ऊसाच्या मोळ्या ट्रकात आणि बैलगाडीत फेकतात. पायातल्या चपलांना चिखलाचं लेपन, डोक्यावरचं मुणस सरकले, हातावर जागोजाग ऊसाच्या पाल्यानं कापलेल्या खुणा, समाधी लागल्यासारखी ऊसतोड सुरू आहे. तात्यांच्या पत्रानं या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर घडत असल्यासारख्या दिसतात. चिठ्ठी आई है या नावाची गझल काही वर्षापूर्वी लोकप्रिय झाली होती, कारण सुरस गायन आणि तितकाच खोल अर्थ. नोकरीत 8 वर्ष होऊनही आई बाप, गाव, मित्र, देश यांच्या आठवणीचे झटके येतच राहतात. इंग्रजीतल्या होमसिकला मराठीत प्रतिशब्द नाही. याचं कारण काय असावं याचा विचार करताना कदाचित गाव देश सोडून फार काळ परदेशात दूरदेशी राहणाऱ्या मराठी लोकांची संख्या कमी, त्यामुळे समूह मनातनं अशा संकल्पनेचा उदय झाला नसावा असं वाटतं. विरह, ताटातून आठवणी या गोष्टी जास्त करून वैयक्तिक भावना, प्रेम भावना, फार तर माहेर सासर या संदर्भातील पारिवारिक भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे जन्माला आल्या. फार तर नोकरीनिमित्त परगावी राहणाऱ्या माणसालाही या जाणीवा अटळ आहेत, पण तुलनेनं परदेशस्थ मराठी माणूस संख्येनं मर्यादित. या उलट इंग्रजांचं उदाहरण, छोटंसं राष्ट्र, सूर्य मावळू नये इतका साम्राज्य विस्तार, साता समुद्रापार असलेले अनाम भूखंड अंकित करत राज्य करत अचानक मागे सोडून आलेल्या मातृभूमीच्या आठवणीनं होमसिक होत नसतील तरच नवल. दूर
ब्रिटनमध्ये असलेली म्हातारी आई, विवाह योग्य बहीण, तरुण बायको, पोर यांच्या आठवणीने घराची आठवण व्हावी हे साहजिकच. आधुनिक काळातील संपर्क साधनांनी अर्थातच विरहाच्या जुन्या कल्पनांना नवीन रंग दिला आहे. फोन, टेलेक्स, टेलिग्राम, फॅक्स, हवाई पत्र यांनी आवडत्या व्यक्तींशी संपर्क ठेवणं खूप सोपं झालंय. मी जपानमध्ये असताना एका विशिष्ट वेळेस कोल्हापूरला एका मित्राच्या घरी फोन करायचो. आई वडील, गावाकडची मित्रमंडळी, नातेवाईक मंडळी तिथं जमलेली असायची. त्यावेळेस इचलकरंजी एक्सचेंज STD वर होतं, पण आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर नव्हतं. जपानमधून नंबर फिरवला की सरळ विमान कोल्हापुरात उतरल्यासारखं व्हायचं. तत्काळ फोन लागायचा. पलीकडून बाबांचा किंवा आईचा आवाज हृदय पिळवटून टाकायचा. दूरध्वनीची सवय नसलेली माझी आई नेहमी फोनवर हॅलो हॅलो ऐवजी ज्ञाना ज्ञाना म्हणून हाक मारायची. काही काळ हरवलेलं माझं विश्व मला अनायसे सापडायचं. तांत्रिक सफाईमुळे फोनवरचा आवाज इतका स्पष्ट की समोर बसून बोलतोय असं वाटायचं. आईचा आवाज आणि कसं बरं आहे ना वा हे शब्द ऐकले की डोळ्यात तरारून पाणी यायचं. तब्येत सांभाळून राहा हा तिचा नेहमीचा सल्ला ऐकताना तिच्या आवाजातला मधासारखा गोडवा 5-6 हजार किलोमीटरवरनं सरळ माझ्या कानात साठायचा. काही वेळा काकू, भास्कर दादा, एकनाथ, तुकाराम यांच्याशी फोनवर बोलणं झालं की मध्यंतरीच्या काळात घडलेल्या घटनांची उजळणी आपोआप व्हायची. गावात कोणाचं लग्न झालं, कोण वारलं, कोणाला मुलगा किंवा मुलगी झाली, इथपासून फारसं

शहरात, कोल्हापुरात आणि गावात काय चाललंय हे जाणून घ्यायला मन नेहमी आधीर असे. त्यातूनच शक्य असेल तितकी भारतीय वृत्तपत्र वाचायचं ठरवले. टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस ही इंग्रजी आणि राष्ट्रीय वृत्तपत्र तर घ्यायचोच, पण मराठी वृत्तपत्र नेहमी मिळावं म्हणून खास धडपड केली. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम हीच नव्हे तर इचलकरंजीचं मँचेस्टर वृत्तपत्रही परदेशात मी नियमित घ्यायचा प्रयत्न केला. लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्समुळे महाराष्ट्रातल्या बातम्या कळायच्या आणि मँचेस्टरमुळे माझ्या गावातल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या बातम्या तपशिलासह कळायच्या. एरवी गावी असतो तर हा पेपर वाचला असता की नाही हे वेळेवर अवलंबून असतं, पण परदेशात एकदा पेपर आला की पहिल्यांदा आधाशासारखा वाचून टाकणं ही नित्याची बाब झाली. कितीही काम असलं तरी पहिल्यांदा सगळ्या माथाळ्यांवर नजर टाक. माणूस स्वभावतः स्वतःकडे जास्त लक्ष देतो. समूह फोटोत पहिल्यांदा आपला फोटो पाहायला माणूस विसरत नाही. परदेशात असताना स्वतःप्रमाणे स्वतःच्या देशाकडे, राज्याकडे, तसंच जिल्ह्याकडे, गावाकडे जास्त लक्ष दिलं जातं. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पेपर कोणताही असो, मुंबई, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी इथल्या बातम्या लक्ष वेधून घेतात. आपला देश, माती, माणसं विसरणं किती कठीण असतं हे क्षणोक्षणी जाणवतं. मँचेस्टरमधल्या अगदी सामान्य बातम्यासुद्धा मी मन लावून वाचतो. चव्हाण तांदळेंचा शुभविवाह, रेडकू चोरून नेऊन कापल्याची फिर्याद, दुधाचा टँकर उलटून नुकसान, गोविंदराव हायस्कूलचे स्नेहसंमेलन, विना जकातीची दारू पकडली, सैदलग्यात शस्त्रक्रिया शिबिर, कुरूचं साहित्य संमेलन, कुबनूर सिटी बस रुईस नेण्याची मागणी, लाट येथे भावगीत स्पर्धा, पंचगंगेला पुन्हा पूर, यासारख्या महत्वाच्या नसलेल्या बातम्याही मी मन लावून वाचतो. आणि प्रत्येक बातमीबरोबर पंचगंगेचा परिसर, गावची पंचक्रोशी मनासमोर साक्षात उभी राहते. पंचगंगेचा पूर एवढे शब्द जरी वाचले तरी कितीतरी चित्र मनासमोर तरळायला लागतात. तांबूस रंगाच्या पाण्याने दुथडी भरून वाहणारी पंचगंगा माझ्या मानसिकतेचा महत्वाचा भाग आहे. तिच्या पाण्यावर पोचलेलं बालपण काही केल्या मनासमोरून जात नाही. पावसाळ्यात एक दोनदा इचलकरंजीचा पूर बुडून जातो आणि मग छाती एवढ्या पाण्यातून किंवा नाव असली तर नावेतून पलीकडे जायचं. एकदा नाव नव्हती तेव्हा अक्कोळे सरांबरोबर नदी पार करून गावी जायचं ठरवलं. धोधो वाहणारी नदी, पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही थरका पुडावा आम्ही निश्चय केला. 50-60 फुटावर पाणी जास्त जास्त जाणवायला लागलं. पायांना जोरदार रेटा जाणवायला लागला. समोर आजूबाजूला फक्त रौद्र भीषण पाणी. झक मारली आणि हो म्हटलं असं वाटायला लागलं. प्रत्येक पावलागणी जोर वाढला. मन भीतीने व्याकुळ व्हायला लागलं. छातीच्याही वर पाणी होतं. एवढा आत्मविश्वास असूनही असं वाटलं. अक्कोळे सरांकडे पाहिलं, त्यांचीही तीच अवस्था होती. त्यांचे काळे पांढरे केस कपाळावर पसरून चेहऱ्यावरचा भकासपणा सांगत होते. पानांनी अर्धवट किडलेले दात बंद करून माझ्याकडे ते बघत होते. वयानं मोठं असल्याने धीर द्यायचं काम त्यांच्याकडे आलं. दबलेल्या सुरात ते म्हणाले, काळजी करू नकोस, आपण पलीकडे जाऊ. मी शेवटची संधी घ्यायची ठरवली. सर, परत जाऊया, जयसिंगपूरहून गावी जाता येईल. सरांना काय करावं समजेना, निर्णय घेणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. परिस्थिती फारच गंभीर होती. मागे जावं तर त्यांचा भित्रेपणा स्पष्ट झाला असता, पुढे जाण्यात दोघांच्याही जीवाला धोका होता. विचार करत करत एक दुसऱ्याकडे बघत आम्ही पुढे जात होतो. एवढ्यात सरांना युक्ती सुचली, आपण एकमेकांचा हात पकडू आणि दुसऱ्या हाताने दोन्ही बाजूच्या पुलाचे रेलिंग पकडू. पाय एकदम न उचलता सरकवत चालू म्हणजे त्रास कमी होईल. एका बाजूने दुसऱ्याचा हात पकडला, रेलिंग पकडून चालू लागलो. सरांची आयडिया छान होती. पाण्याचा रेटा वाढूनही तितकीशी भीती वाटली नाही. एका बाजूला सरांचा आधार, दुसऱ्या बाजूला पुलाच्या रेलिंगचा आधार. सरांच्या चेहऱ्यावरही आनंद होता. परमेश्वराचं स्मरण करत हळूहळू पैलतीर गाठला, तेव्हा निश्वास सोडला. पलीकडे पोहोचल्यानंतर सरांचा आत्मविश्वास खूपच वाढला. काय घाबरून गेला होतास रे तू, मी होतो म्हणून बरं, नाहीतर आज काय खरं नव्हतं बरं तुझं. 5 मिनिटापूर्वी सरांचा घाबरलेला चेहरा आठवला आणि हसून म्हणालो, खरंय सर, तुमच्याचमुळे मी वाचलो. पंचगंगेला पूर आला की बोरगाव मार्गे कोल्हापूरला जायला लागायचं. कधी कधी ट्रक मधनं, कधी एसटी मध्ये जायचो. आजूबाजूचा एरवीचा बोडका माळ पावसानं दिलेल्या गवती गालीच्या सुंदर दिसायचा. ट्रक मध्ये बरेचसे दुधवाले असायचे. त्यांच्या घागरी डचमळणाऱ्या दुधाचा आवाज ऐकत कोल्हापूरचा टेमलाईका नाका कधी यायचा कळायचंच नाही. कोल्हापूरच्या शाळेत असताना आम्हाला दरवर्षी पूर बघायला जायची संधी मिळायची. आंबेवाडीच्या पंचगंगा पुलावरनं काही पट्टीचे पोहणारे

0: उड्या मारायची आणि आम्ही सगळे चकितहून पाहत राहायचो. कधी कधी नदीतून प्रयाग ते कोल्हापूर महापुरात पोहणाऱ्यांना पाहायला जायचो. त्या प्रचंड ओघावर प्रभुत्व मिळवून सपासप हात चालवत जाणारे हे जलतरणपटू कोणत्याही ऑलिम्पिक वीरापेक्षा कमी नव्हते. संधी मिळाली असती तर ते जरूर चमकले असते, पण कधी कधी सहसा मागे दुर्घटना सुद्धा लपलेली असते. कॉलेजला असताना शरीर सौष्ठव्यात प्रावीण्य मिळवलेला आमचा एक मित्र या वाहत्या पाण्याबरोबर कुठे बेपत्ता झाला याचा कोणालाच थांब पत्ता लागला नाही. पाण्याचं आव्हान एवढं धोकादायक असतं याची पुन्हा एकदा कल्पना आली. शनिवार पेठेत राजू नावाचा एक अल्सेशन कुत्रा होता. तोही पंचगंगेच्या पुराच्या पाण्यात पोहायचा. त्याचे फोटो पेपरात यायचे. आमच्या बालवयात राजू कुत्रा खरोखर एखाद्या हिरोसारखा वाटायचा. गावात पुराचं पाणी हरिजन वाड्यापर्यंत जायचं. आडादीला जाणाऱ्या रस्त्यावरच्या सगळ्या विहिरी तुडुंब भरून जायच्या. आम्ही आंघोळीला जायचो, पण बदलायचे कपडे आणि टॉवेल ठेवायला कोरडी जागाही सापडायची नाही. एखाद्या छोट्याशा झुडपात दगडात आळीपाळीने एकमेकांचे कपडे सांभाळत आम्ही आंघोळी उरकायचो. या सगळ्या आठवणी गावापासून दूर गेल्यानंतर जास्त प्रकर्षाने जाणवू लागतात. मातीच्या या वेडानं शरीर कुठेही असलं तरी मन मात्र तिथेच घोटाळत राहतं. त्या मृदुगंधात खूप दिवसांनी आलेली मित्रांची पत्र म्हणजे एखादं रत्न किंवा मोती सापडल्याचा आनंद देतात. तुकाराम पाटलांचं पत्र 7-8 वर्षाच्या अंतराने आलं. आनंद गगनात मावेनसा झाला. त्याचा साहित्यिक प्रवास, कविता, कुटुंब विस्तार, प्राध्यापकी साहित्य संमेलन सगळं वातावरण जणू क्षणार्धात मध्यंतरी हातून निसटलेल्या क्षणांची जलद उजळणी झाली. जणू मैत्रीवरची विसरलेपणाची पुटं उडून गेली. जशी येणारी पत्र काही ना काही तरंग निर्माण करतात, तशी न येणारी पत्र किंवा उशिरा येणारी पत्र काळजी करायला लागतात. रुक्मिणीचं पत्र बऱ्याच दिवसात नाही म्हटलं की काळीच कुरतडायला सुरुवात होते. बाबांच्या पत्राला उशीर झाला की आईच्या तब्येतीची काळजी वाटायला लागते. अशोक भोयटेचं पत्र येण्याची आशा नाही, पण त्यानं कधीतरी पत्र लिहून नोकरी व्यवस्थित चालली आहे एवढं लिहावंसं वाटतं. त्याच्या बायकोपर्यंतची काळजी जरा कमी वाटेल. दुरावलेल्या मैत्रिणींची पत्र यावीत असंही वाटतं, तरी ती येणार कशी? पत्राविना दूरदेशीचं वास्तव्य अधिक कठीण आणि खडतर झालं असतं. घराकडच्या पत्रांबरोबरच ओढ असते शाळेतल्या आणि महाविद्यालयातल्या मित्रांच्या पत्रांची. या पत्रातला प्रत्येक शब्द महत्वाचा वाटतो, प्रत्येक वाक्य महत्वपूर्ण वाचलं जातं आणि ती सगळी पत्रं मन ढवळून टाकतात, आठवणींचा कल्लोळ उडवतात. जुन्या मित्रांची पत्रं त्यांच्या भोवतालच्या जगाविषयी माहिती देतात. सुभाषच्या पत्रात त्याच्या बोरवेलचा प्रकल्प, अपघातानंतर त्याची प्रगती, एका पायानं पंगू होऊन ही दुर्दम्य धाडस, उद्योगीपणा याच्या जोरावर सतत चाललेली झडपड याचा प्रत्यय येतो. सातवेकरांची पत्र साधी, सोपी, निर्मळ, त्यांच्या साध्या स्वभावाचं सरळ प्रतिबिंब. नोकरी एके नोकरी, दोन पुरींचा सांभाळ करताना आयुष्यात चाललेल्या संघर्षाला तोसतोसपणाला तोंड देत तो पुढे चाललाय. नोकरी सोडल्यापासून किंवा सुटल्यापासून त्याच्या आयुष्याची खूप परवड झाली. त्याच्या सुंदर स्वभावाला, सुंदर अक्षराला तोड नाही. हस्ताक्षर स्पर्धेत त्याला नेहमी बक्षीस मिळायचं, पण काय करायचं फक्त सुंदर अक्षर घेऊन? नोकरी नसेल तर सध्याच्या जगात कोण विचारतो? दिलीपनं पत्र न लिहिण्याचा निर्णय घेतलाय. आता तो गावी जाऊन मामाचं किराणा मालाचं दुकान चालवतोय. बी ए झालेला माझा हा मित्र दुकानात ग्राहकांसाठी पुड्या बांधत बसलाय ही कल्पनाच असह्य होते. केवढा मानसिक त्रास सहन करत घालवत असेल तो आपलं आयुष्य? त्याच्या दुःखात कोणत्या प्रकारची मदत करता येईल हेही कळत नाही. कधीतरी त्याचं पत्र येईल, जीवन जगण्यासारखं काहीतरी सापडलंय असं लिहिल अशी खोटी आशा वाटते. दौलत आणि श्रीकांत यांच्या पत्रांची वाट बघणं केव्हाच सोडून दिले. या जवळच्या मित्रांनी का कुणास ठाऊक, पण कित्येक वर्ष ना भेटण्याचा प्रयत्न केला ना पत्र लिहिण्याचा. मैत्रिणी असूनही कॉलेज संपल्यावर किंवा विशेष म्हणजे लग्न झाल्यावर पत्रव्यवहार थांबतो. बायकोचा कोणी चांगला मित्र असू शकतो आणि त्याची पत्र वारंवार येण्यात काही गैर नाही हे भारतातल्या नवऱ्यांना अजून रुचणार नाही. लग्नानंतर माहेरचाच नव्हे तर बहुतेक सर्वच नात्यांचा त्याग करायला लावणारी आपली विवाह संस्था बऱ्यापैकी निर्दय आहे. तरीही चांगल्या मैत्रिणींची कमतरता मला भासली नाही. काही मैत्रिणींनी लग्नानंतर पत्रव्यवहार सोडून दिला, तरी काही वर्षानंतर पतीचा विश्वास बसल्यानंतर किंवा वाढीस लागल्यानंतर किंवा पोराबाळांना जन्म दिल्यानंतर पुन्हा पत्रव्यवहार करायला सुरुवात केली. पण बहुतेक सर्वच मैत्रिणींच्या पत्रातून त्यांच्या घुसमटलेपणाची जाणीव होते. मनमोकळेपणानं सर्व विषयावर विचारांची देवाणघेवाण करणं आजही त्यांना शक्य होत नाही. आयुष्यावर मनापासून भाष्य करण्याचं स्वातंत्र्य त्यांना नाही हे प्रत्येक पत्रात जाणवतं. खरं तर लग्नानंतर स्वतःची नोकरी असणाऱ्या स्त्रिया सुद्धा एकंदरच आयुष्यभर किती कुचंबणा सहन करतात हे पाहताना आश्चर्य वाटतं. कुटुंबाचं, नातेवाईकांचं, समाजाचं जबरदस्त चोखंड घेऊनच आजही त्यांनी जगावं. बहुतेक मैत्रिणी मोकळेपणे लिहित नाही, त्यामुळे मोकळेपणानं लिहिण्याचं स्वातंत्र्य मलाही नाही. पोरंबाळ, नवरा, त्यांचा व्यवसाय किंवा नोकरी या पलीकडे भरारी घेऊन आत्मविकासाच्या दिशा शोधणाऱ्या स्त्रिया फारशा दिसत नाही. त्यांच्यातलं सत्व जणू लग्नाच्या वेदीवर बळी जातं आणि त्यानंतर सुरू होतो एक खडतर प्रवास न संपणारा. माझ्या काही मैत्रिणींची मला मनमोकळी पत्र येतात, नाही असं नाही, पण त्यांची संख्या खूप कमी आहे. या मैत्रिणीचे नवरे माझे चांगले मित्र आहेत किंवा झालेत. नितीन आणि प्रेरणा मला कोणत्याही विषयावर कधीही लिहू शकतो, याचं कारण ही मैत्री. तिकडे तुमचं कसं चाललंय, आमचं सगळं क्षेम, पाऊस पाणी ठीक आहे, यासारखी वाक्य कमी असतात. आशा आकांक्षा, रागलो, प्रणय, सुखदुःख या आयुष्यातल्या मुख्य विषयांवर आम्ही दिलखुलासपणे लिहितो आणि बोलतो. त्यामुळे पत्रलेखन हा उपचार न राहता एकमेकांना समजण्याचं माध्यम बनतं. त्यातूनच काही वेळा खूप शिकायला मिळतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा मैत्रीतली सार्थकता पटते. एकमेकांच्या अंतरंगापर्यंत पोहोचणं हे जर मैत्रीचं खरं काम असेल तर भावनांचा प्रामाणिकपणा पत्रातूनही उमटलाच पाहिजे. स्वतःच्या खऱ्या भावना पत्रातून प्रकट न करणं म्हणजे सुद्धा फसवणूकच आहे ना. माझ्या अशाच एका मैत्रिणीचं मला मुंबईहून पत्र आलं. त्या पत्राबरोबर तिने आपल्या काही कविता पाठवल्या आणि मला प्रामाणिकपणे प्रतिक्रिया व्यक्त करायला सांगितल्या. कविता मला नाही आवडल्या. ही मैत्रीण महाराष्ट्रातल्या एका नामवंत कवीची सून आहे. माझ्या पत्रात मी सांगितलं, मला तुझ्या कविता फारच बाळबोध आणि भाबड्या वाटतात. रविकिरण मंडातल्या कवींशी नातं सांगणाऱ्या या कवितेत हजार वेळा हजारो कवितात आलेल्या त्याच त्या उपमांची पखरण, विरह वेदनेतून येणाऱ्या त्याच त्या संकल्पना हे वाचून तुझ्या अंतरंगाचं खरं दर्शन होत नाही. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईसारख्या बकाल शहरात एक नोकरी करणारी स्त्री म्हणून तुझ्या जीवनात येणारे संघर्ष, झगडे, लोक, भावनांचा उद्रेक असलेली कविता मला पाहिजे. प्रेमाच्या कविताही अस्सल असू शकतात, पण स्वतःच्या अनुभवांचं नाविन्य त्यात असलं पाहिजे, वगैरे वगैरे. या पत्राचा परिणाम म्हणजे आमची तथाकथित मैत्री जवळजवळ संपलीच. खोटं लिहिण्याची वाचण्याची इतकी सवय झाली आहे की खरं लिहिणं हा सुद्धा गुन्हा ठरतो. अनेकदा आपल्या समाजात त्याचा प्रत्यय येतो. मारुती अण्णप्पा कोळी हे नाव कुणालाच माहीत असण्याचं कारण नाही, पण माझ्या 10,000 वस्तीच्या खेड्यात मारुतीचं नाव प्रत्येकाला माहीत आहे. बरेच लोक त्याला जपान मारुती या नावाने ओळखतात. गल्लीतले सगळे लोक त्याला याच नावाने बोलवतात. हा मारुती जपानमध्ये 4.5 वर्ष माझ्याबरोबर राहून आला. जपानला माझं पोस्टिंग झाल्यावर एक नोकर घरकामासाठी न्यायची भारत सरकारकडनं मला मुभा मिळाली होती. कुणाला बरोबर न्यायचं हे मला समजत नाही. गावी आलो तेव्हा तरातरा ढिंगा टाकत चालणाऱ्या मारुतीला पाहिलं आणि मनात निवड पक्की केली. मारुतीला जपानला घेऊन जायचं. घरासमोर मारुतीचं देऊळ म्हणून त्याचं नाव मारुती ठेवलं. मारुतीला धरून सगळे 6 भाऊ, मोठा तम्म्या, सगळं घर बघायचा, कारण वडील अतिशय भोळसर. सकाळी वैरण घेऊन जायचे, समोरच्या आकाशाकडे किंवा येणा जाणाऱ्या लोकांकडे पाहत बसून राहत. त्यांचा काळा कुळकुळीत चेहरा, डोक्यावर बांधलेलं मुणस त्यांना चांगलं शोभून दिसे. वडिलांच्या मानाने मारुतीची आई हुशार. घर सांभाळून 6 पोरांचं जमेल तसं शिक्षण तिनं केलं. काही शिकली काही नाही, पण सगळ्यांना लिहिता वाचता येऊ लागले. 2 पोरं स्पिनिंग मिलच्या पुढाऱ्यांचे पाय धरून कामाला लागले. एका पोराला वर्गीकृत जमातीच्या दाखल्याचा फायदा मिळून वीज मंडळात नोकरी लागली. एकासाठी बँकेत कॅज्युअल म्हणून चिटकण्याची खटपट सुरू होती. आणखी एकाला पोलीस बनवण्याचे प्रयत्न चालू होते. तम्मा कमी शिकलेला असूनही गावातल्या सगळ्या पुढाऱ्यांशी संपर्क ठेवून होता. बोलण्यात अतिशय बेरकी, व्यवहारात धोरणी, सगळ्या भावांवर त्याची चांगली जरब होती. मारुती खूप उडाणटप्पूपणा करतो म्हणून तम्मात नेहमी तक्रार करायचा. मी गावी गेलो तेव्हा या मारुतीला पाहिलं. त्याचे कितीतरी गुण माझ्या लक्षात आले. तसं गल्लीतच वाढलेल्या मारुतीला चांगला ओळखत होतो, पण आता मी वेगळ्याच चाचण्या घेत त्याच्याकडे पाहत होतो. माझ्यापेक्षा तो वयानं 7-8 वर्षांनी लहान. मला माझ्याबरोबर अशा नोकराला न्यायचं होतं की जो नव्या वातावरणात बावरून जाणार नाही. बुद्धीने तल्लक आहे, कमी शिकलेला असला तरी नव्या नव्या गोष्टी शिकायची तयारी आहे. मुख्य म्हणजे मी विश्वास ठेवू शकेल, संपूर्ण घर सोडून निर्धास्त राहू शकेल.
1: माझ्या गावातल्या अल्प वास्तव्यात मला मारुतीला पाहता आलं. अनेक लोक दिल्लीहूनही माझ्याबरोबर यायला तयार होते, पण मला कुणीतरी माझ्या गावातलाच मुलगा पाहिजे होता. मारुतीला बोलावून घेतलं. मला स्वतःला विदेश सेवेत निवड होईपर्यंत अनेक वर्षाचा अभ्यास आणि परिश्रम करून सगळ्यात कठीण परीक्षेला तोंड द्यावं लागत होतं. पण मारुतीची जपानला घेऊन जायची निवड मी आधीच केली होती. गावातल्या आमच्या घरातल्या सोफ्यात मी घेतलेली त्याची मुलाखत म्हणजे जगातली सगळ्यात छोटी मुलाखत होती. काय मारुती, जपानला येणार का माझ्या बरोबर? साहेब, जपानला काय, पण तुम्ही सांगाल तिथं जायची तयारी आहे. बघ हं, तिकडे आई वडिलांपासून घरापासून दूर 3 वर्ष राहावं लागेल, मध्येच पळून येता येणार नाही. त्यात काय घाबरायचं साहेब, तुम्ही बरोबर आहातच ना. त्याच्या आवाजात अधीरेपणा आणि उत्साह होता. मग जा तर, तुझ्या घरच्यांची परवानगी घे, पुढच्या सोमवारी निघायचं. ठीक आहे, म्हणत मारुती वेशीच्या दिशेनं धावत सुटला. त्याच्या अणवणी पायातून उडणारी धूळ तो गुंडी ओलांडून परत जाईपर्यंत दिसत होती. जपानला आपण जाणार ही बातमी आई वडिलांना सांगायला तो घरी पळाला होता. त्याच्या धावण्यात त्याचा सगळा उत्साह, आनंद, बेफामपणा स्फोट झाल्यासारखा दिसत होता. कालपर्यंत बिनकामाचा म्हणून गल्लीभर भटकणारा मारुती पुढच्या आठवड्यात जपानला जाणार या गोष्टीवर त्याच्या घरच्यांना विश्वास बसायला तयार नव्हता. तम्मा आणि त्याची आई मला भेटायला आले.
2: मारुतीला घेऊन जाणार आहेस वय? कशाला जातोस बाबा त्या दुर्देशाला? इथंच का राहत नाहीस, पुण्या मुंबई पत्तूर?
1: मारुतीची आई म्हणाली. तसं मला हसू आलं. खरं तर जशी माझी आई तशीच मारुतीची आई. दोघींनाही जपान कुठे आहे नकाशावर सांगून सुद्धा समजलं नसतं. नकाशाला समजायला सुद्धा जगाची मूलभूत माहिती असावी लागते. मारुतीच्या आईच्या आवाजात काळजी होती हे खरं, पण माझ्याबरोबर पोराला पाठवायला तसा तिचा विरोध असण्याचं काही कारणच नव्हतं. नाहीतरी पोरग गावात बिनकामाचं फिरतंय म्हणजे आईबापाच्या डोक्याला तापच. मारुतीच्या आईची थोडी गंमत करायची म्हणून म्हणालो. हे बघा काकू, मारुतीला पाठवायचं नसेल तर सांगा, म्हणजे मला दुसरा कुणाला तरी नेता येईल. काकूला वाटलं की हातात आलेली संधी जाणार. ती समजावणीच्या सुरात म्हणाली.
2: तसं नवर नेतोयस तर ने, खरं एवढ्या लांब जाणार म्हणजे जीवावर धोंड आल्यासारखं वाटते या.
1: काकू, काळजी करण्यासारखं काही नाही. तिकडे खाईल पिईल आरामात राहील. सरकारी खर्चानं विमानानं जपानला जाईल. त्याला काय कमी असणार आहे, 4 पैसे पण कमवून आणेल. मी काकूला आधार देणारी गोष्ट बोललो.
2: तरी बी लांब ते लांबच की, काय झालं बिलं तर काय लगेच यायला होणार? माणूस जवळ असलं की निदान बोलवता तरी येतं.
1: काकूंना माझ्याकडून सगळं वधवून घ्यायचं.

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. श्रोतेहो, आजच्या स्वामिनी या खास सदरात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, स्वामिनी या सदरामध्ये आपण विशेष कर्तृत्ववान महिलांना या ठिकाणी रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो आणि त्यांच्याशी दुलखुलास गप्पा करत असतो. या गप्पांमधून आपण त्या महिलांचा प्रवास, त्यांचा खडतर आयुष्य आणि त्यातून त्यांनी गाठलेलं यश या सगळ्यांबद्दल गप्पा करत असतो. आणि आज सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत भाविका महाजन मॅम, ज्या अत्यंत गोड, सुस्वभावी, स्वभावाने शांत तरी देखील आतून स्ट्रॉंग असणाऱ्या अशा आहेत, ज्यांनी घर संसार सगळं सांभाळल्यानंतर आता मात्र स्वतःचा व्यवसाय सांभाळत यशाचं शिखर त्या गाठताहेत. तर असं उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्याला स्वामिनी या सदरात लाभलेलं आहे. तेव्हा आपण त्यांच्याशी चर्चा करूया, गप्पा करूया आणि जाणून घेऊया त्यांचा आजपर्यंतचा प्रवास. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. मॅडम मला सांगा ना, आपला बालपणीचा काळ म्हणजे खूप गोड आठवणी असतात, तर आपण या गोड आठवणींनीच आपल्या संवादाला सुरुवात करूया. तुमच्या आठवणींविषयी सांगा ना बालपणीच्या.
1: माझे बालपण चोपड्या तालुक्यातील चहाडी या गावात झाले. बालपण हा जीवनातील सर्वात निरागस आणि आनंदी काळ असतो. यात हसणं, खेळणं, धावणं अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण खुश होतो. कसलीच चिंता नसते, बंधनं नसतात, हे करू नको, ते करू नको, मन मोकळेपणाने जगता येतं. खेळ खोळ्या, मित्र मैत्रिणींची मजा वेगळीच असते. आई वडिलांचं भरभरून प्रेम मिळतं.
0: अगदी खरं.
1: आणि लहानपणी आपण नवनवीन गोष्टी शिकतो. पावसाळ्यात पावसात भिजणं, सणांना नवीन कपडे घालणं, हे सगळं खूप लहानपणी खूप नवीन वाटायचं.
0: बरोबर बरोबर, खूपच छान. तर नेमकं घरातलं वातावरण कसं होतं त्यावेळी?
1: घरात वातावरण छानच होतं. 19 लोकांची फॅमिली होती आमची.
0: बापरे.
1: आणि मातीचं घर होतं छान. दरवाजे खिडक्या ह्या खूप अशा नक्षीकाम कोरलेलं होतं त्यावर. आणि आई वडील शेतकरी होते, रोज सकाळी शेतात जायचे.
0: अच्छा.
1: आणि मग कधीतरी बदल म्हणून मी पण त्यांच्यासोबत जायचे. आणि मग ते कापडात बांधलेली चटणी, पोळी, लोणचं, त्याचा आस्वाद घ्यायचं. बैलगाड्यावर जायचं आणि बैलगाड्यावरती वेगळीच मजा होती.
0: खरं.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 90.8 एफएम, अलवेज हार्ट टचिंग।
1: लहानपणीच्या अजून काही आठवणी असतील त्याबद्दल सांगा ना।
2: आम्ही चार बहिणी होतो, मी सगळ्यात लहान,
1: बर
2: लाडोबा बहिणी शेंडे। मग त्या मला एखादं काम सांगायच्या की माझ्या मैत्रिणीकडून ही वही घेऊ नये, ती देऊ नये। मग मी त्या बदल्यात त्यांना एक कबूल करून घ्यायची, मला एखादी वस्तू द्यायची तुम्ही, किंवा 5 रुपये द्यायचे, 10 रुपये द्यायचे। मग त्या पैशात आपण चॉकलेट किंवा कुल्फी वगैरे खायचो। अशी मजा ही वेगळीच होती। तेव्हाचे ते 10 रुपये पण खूप वाटायचे।
1: हो अगदी खरंच, अनमोल अशी त्याची किंमत असायची, ज्याची आपण किंमतच करू शकत नाही असं ते होतं सगळं। आणि ते चॉकलेट चोरून खाल्लेले,
2: चोरून खाल्लेले
1: ती मजाच काही। हे बालपणीचा काळ सुखाचा आपण म्हणतो ना, ते अगदी खरं आहे। शालेय शिक्षण मग तुमचं कुठे झालं?
2: माझं शालेय शिक्षण चहारडी येथेच झालं, 10वी 12वी पर्यंत। आणि पुढील शिक्षण चोपडा कॉलेजला झालं, बीए पर्यंत।
1: अरे वा, बीए कम्प्लीट केलं तुम्ही कुठल्या विषयात?
2: आर्ट्स मध्ये।
1: आर्ट्स मध्ये। तर मग कॉलेज मधल्या काही खास आठवणी?
2: कॉलेज मधल्या मित्रमैत्रिणी, बस तेवढं हसणं खिदडणं तेवढंच। आणि बसचा अपडाऊनचा प्रवास तो खूप छान होता।
1: अच्छा,
2: चहाडी या गावात, चहाडी आमच्या चहाडी बसला एक नाव पडलं होतं, भरली की चालली।
1: म्हणजे भरली की चालली,
2: भरली की चालली, म्हणजे खूप गर्दी असायची आणि म्हणजे रिकामी बस जायचीच नाही। मग त्याला असं नाव दिलं होतं की भरली की चालली।
1: रम्य आठवणी आहेत सगळ्या।
2: आणि शाळेच्या पण खूप आठवणी आहेत, घसरगुंडी खेळणं, खो खो, कबड्डी, लेझीम माझा आवडता खेळ होता।
1: अरे वा, शाळेचे
2: आणि स्पोर्ट मध्ये खूप,
1: आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण लेझीमचा सहभाग करून घेत असतो।
2: स्पोर्टची खूप आवड होती, खो खो खेळायला वगैरे जळगावला यायचो आम्ही तेव्हा, एमजे कॉलेजलाच।
1: वा वा, क्या बात आहे।
2: आणि मग शाळेत एक प्रोग्राम व्हायचा संक्रांतीचा, मग ते आम्ही तीळ सांडून सांडून खाली चिकट व्हायचो।
1: बर,
2: मग एक मुलगी खाली बसायची आणि दोन मुली तिला ओढायच्या। ही गंमत पण खूप केली आम्ही।
1: अरे बापरे,
2: म्हणजे घसरगुंडी सारखं। आणि आमच्या शाळेच्याच मागे एक यात्रा भरते चहाडी गावात, कमळजा देवीची।
1: कमळजा देवीची? अच्छा।
2: मग आम्ही शाळा बुडून चोरून तारेच्या कंपाऊंड मधून चोरून जायचो शाळा बुडून त्या यात्रेला।
1: बापरे, धमालच असते खरंच। गावाकडच्या आठवणी, आजकालची जी जनरेशन आहे शहराकडची, त्यांना हे सगळं ते मिस करत असतात खरंच। या सगळ्या गोष्टी त्यांना काहीच अनुभवायला मिळत नसतात, जे आपण अनुभवलंय खरंच ते आठवणी आठवणी बनून राहतात।
3: श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत, दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30। सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी, ओनली ऑन रेडिओ 1 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: त्यानंतर तुमचा कॉलेजचं शिक्षण संपल्यानंतर पुढे लग्नाचे वारे सुरू झाले असतील घरात, तर ते कसं जुळलं मला सांगा ना त्याबद्दल। रेशीम गाठ तुमच्या लग्नाची कशी बांधली गेली?
2: सरांची ओळख आणि माझी ओळख चहाडी येथेच झाली। सरांचं मामाचं गाव चहाडीच होतं।
1: बर,
2: मग त्यांच्या मामाकडे एक देवीचं मंदिर होतं सप्तशृंगी।
1: अच्छा अच्छा।
2: मग तिथे नवरात्र भरायचं, मग ते दरवर्षी यायचे नवरात्रात, मग तिथे आमची ओळख झाली, मग आमचे फोन वगैरे सुरू झाले। आमचे फोन वगैरे सुरू झाले, मग बोलणं सुरू झालं आणि मग त्याचं रूपांतर प्रेमात झालं।
1: इंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग, मस्त। आणि प्रेमाचं रूपांतर नंतर लग्न गाठ?
2: सरांनी मला प्रपोज केलं, मग मी विचार केला त्यावर।
1: अच्छा अच्छा।
2: सरांचा स्वभाव वगैरे मला आवडला, मग मी होकार दिला आणि मग आम्ही लग्न केलं।
1: वा, क्या बात आहे।
2: लव्ह विथ अरेंज मॅरेज।
1: मस्तच, मस्तच खरंच। मग लग्नानंतरचा प्रवास कसा सुरू झाला? सुरुवातीचा काळ, सगळ्या जबाबदाऱ्या, घर संसार, त्याबद्दल सांगा ना।
2: माहेरी एकत्र कुटुंब असल्यामुळे मला त्रास नाही झाला, कामाची सवय होती।
1: बरोबर बरोबर।
2: आणि त्यांनी पण मला समजून घेतलं, घरच्यांनी, सासू सासऱ्यांनी पण। 2006 मध्ये आमचं लग्न झालं होतं।
1: अच्छा।
2: आणि मग मुलीचा जन्म झाला 2008 ला।
1: बर,
2: मुलाचा जन्म झाला 2013 ला। असे दोन मला अनमोल रत्न आहेत।
1: वा वा। नवीन जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही गुरफटून गेलात, मग पुढे मुला बाळांचं शिक्षण आणि त्यामध्ये तुम्ही रमलेल्या होता। पण मग लग्नानंतर स्वतःचं मी पण जपावं असं कधी वाटलं तुम्हाला?
2: मी पण जपावं असं आपल्याला वाटत असलं तरी जबाबदाऱ्या पार पाडता पाडता ते आपण पूर्णपणे विसरून जातो स्वतःला. मुलं बाळ सासू सासरे त्यांना काय नको काय हवं, पण कधीतरी आपणही कधी मोकळा श्वास घ्यावा, मन मोकळेपणाने जगावं, बाहेर पडावं, मैत्रिणींमध्ये मनसोक्त जगावं,
1: नक्कीच
2: आपल्याला पण कधीतरी समजून घ्यावं असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते.
1: नक्कीच.
2: आणि ते आता मी पण साध्य करण्याचा प्रयत्न करते आणि त्या मागे मिस्टरांचा खूप प्रोत्साहन आहे मला.
1: कशी प्रेरणा मिळाली, म्हणजे कशी सुरुवात झाली, नेमकी तुम्ही व्यवसायात उतरण्याची सुरुवात प्रेरणा कशी मिळाली?
2: मिस्टरांकडूनच मिळाली.
1: बर.
2: ते म्हटले की आता मुलं मोठी झाली आहे, आता बाहेर पळ, काहीतरी शिक नवीन. मग त्यांनी मला MSCIT चा क्लास लावायला सांगितला.
1: बर.
2: त्यानंतर मी टॅलीचा क्लास केला आणि मग टॅलीचा क्लास करत असतानाच फॅक्टरीला प्रॅक्टिस म्हणून जात होती. मग खूप प्रॅक्टिस केली तिथे पण. मग परचेसच्या एंट्र्या, बँक स्टेटमेंटच्या एंट्र्या करायला लागली.
1: बर.
2: मग माझा कॉन्फिडन्स वाढला की मला जमतंय.
1: वा वा वा. म्हणजे सुरुवातीला व्यवसायात उतरण्याआधी तुम्ही प्रॉपर शिक्षण घेतलं त्या क्षेत्राचं, त्यानंतर तिथेच प्रॅक्टिस सुद्धा केली आणि नंतर तुम्ही आता स्वतः त्या व्यवसायात जॉईन झालेला आहात. खूपच छान. म्हणजे अगदी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असं म्हणायला हवं की स्वतः काहीतरी शिक्षण घेऊन आणि मग त्यानंतर आपल्या व्यवसायात प्रगती करणं हे फार महत्वाचं असतं.
3: श्रोते हो, रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: तर भाविका मॅम, मला सांगा ना की सुरुवातीला नेमकी परिस्थिती कशी होती?
2: परिस्थिती ठीक होती. आमचं 1 BHK घर होतं, पण खूप छान होतं गणेशनगरला आधी. मग मिस्टर रिलायन्स कंपनीचे मोबाईलचे टॉवरचे काम घेत होते. नंतर कॉन्ट्रॅक्टर बनले आणि आता आमच्या स्वतःच्या मालकीची इन्फिनिटी फ्रेंडवरची फॅक्टरी आहे MIDC ला.
1: अरे वा.
2: आणि नाशिकला आणि जळगावला असे 2 युनिट आहेत आमचे.
1: अच्छा.
2: आणि महाराष्ट्रात 12 शोरूम आहेत आमचे.
1: क्या बात है.
2: आता परिस्थिती आमची 1 BHK वरून बंगलो पर्यंत गेली आहे. व्हॅन ते WRV पर्यंत आली आहे आणि मोबाईल टॉवर ते इन्फिनिटी फ्रेंडशिप डोअरची फॅक्टरी झाली आहे.
1: मस्तच मस्तच. खरंच शून्यातून विश्व निर्माण करण्याची जी ताकद असते, जो सक्सेस आणि त्यासाठी जे एफर्ट्स घ्यावे लागतात ते नक्कीच यांच्या कार्यातून आपल्याला दिसत आहे. यासोबतच तुमचं सामाजिक कार्यसुद्धा असतं, त्याबद्दलही सांगा ना मॅम.
2: आम्ही आषाढी एकादशीला ठरवलं होतं आता सरांनी की जे अनवाणी दिसतात मग त्यांना चप्पल वाटप करायची. मग आम्ही 2 शाळांमध्ये माझ्या माहेरीचा हर्डीला आणि अकुलखेड्याला आम्ही चप्पलांचे जोड दिले आणि मुलं पण खूप खुश झाले.
1: अरे वा. ग्रामीण भागातील
2: विद्यार्थ्यांना. आणि असं कुठेही सरांना कारमधून जरी दिसले तरी थांबून, गाडी थांबून मग त्यांना चप्पल वाटप करत असतो आम्ही.
1: अरे वा. म्हणजे हे तुम्ही ठरवूनच.
2: आणि भिकारी दिसला तर सर त्यांना नाश्ता वगैरे देऊन पाण्याची बॉटल घेऊन देतातच नेहमीच.
1: सेवाभाव आपण म्हणू शकतो या सगळ्या गोष्टीला, की आपण ज्या परिस्थितीतून आलोय शून्यातून विश्व निर्माण करता करताच, ज्या अडीअडचणी, ज्या समस्यांना आपण सामोरं गेलेलो आहोत त्याचं भान ठेवून, त्याची जाणीव ठेवून इतरांना कसं सहकार्य करता येईल याच अपेक्षेने तुमचं हे सामाजिक कार्याचं काम सुद्धा सुरळीत चाललेलं असतं. त्याबद्दल रेडिओच्या टीमकडनं तुमच्या या वाटचालीला शुभेच्छा.
2: थँक्यू मॅम.
3: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: तुमची दैनंदिन भूमिका कशी असते? घर आणि काम हा म्हणजे सगळं, हे सगळं जे शल्य आहे ते कसं मॅनेज करता तुम्ही?
2: सकाळी मुलगा जातो 6:30 ला. मग तो गेला की मग सर जातात 9 ला नाश्ता वगैरे करून. मग त्यानंतर मी घरातले काम, स्वयंपाक वगैरे, धुणं भांडे हे सगळं आवरून मग परत मुलगा 1 वाजता येतो. मग त्यांना, मुलांना दोघांना खायला वगैरे दिलं की मग मी 1 ला जाते फॅक्टरीला.
1: ओके.
2: म्हणजे घरातल्याही मुलांनाही वेळ देता येतो आणि म्हणजे दोघंही सांभाळता येतात.
1: मग 1 ते 6 संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर व्यवसायाकडे लक्ष द्यायला.
2: 1 ते 6 मी जात.
1: बरोबर. खूप छान. आणि मग असं तुमचं रुटीन सुरू होतं व्यवसायाचं. तर मग एकत्र काम करत असताना, म्हणजे दोघी एका ठिकाणी काम करत असताना छोट्या मोठ्या तक्रारी कुरबुरू या होतच असतात, त्या तुम्ही नेमक्या कशा सोडवल्या जातात?
2: 18 वर्षानंतर मी बाहेर पडल्यामुळे मला कॉन्फिडन्स खूप कमी होता, पण मिस्टरांनी खूप समजून घेतलं आणि माझ्यासाठी हे खूप नवीन होतं. चुका होत होत्या पण मिस्टरांनी समजून घेतलं आणि समजून सांगण्याचा प्रयत्न पण केला.
1: तुमच्या व्यवसायाबद्दल सांगा ना, नेमका कुठला व्यवसाय आणि कुठल्या फॅक्टरीचं तुम्ही कामकाज बघत असता?
2: आमचा व्यवसाय आहे इन्फिनिटी फ्रेंच डोअर्स, दरवाजे तयार होतात.
1: हो अच्छा.
2: आणि मी तिथे अकाउंटिंग म्हणून बघते.
1: अरे वा. आता तुमच्या व्यवसायामध्ये काम करत असताना असा कुठला क्षण, खास क्षण आहे की ज्याने तुम्हाला असं वाटलं की मी हे करू शकते आणि मी करू शकले असते कधीचीच, असं तुम्हाला कधी जाणवलं?
2: अकाउंटिंग आहे, मला जमेल की नाही अशी मनात खूप भीती होती, पण मिस्टरांचे खूप प्रयत्न होते मी काहीतरी शिकावं. मग MSCIT चा क्लास केला, ते टॅलीचा क्लास केला, मग प्रॅक्टिस सुरू झाली, मग फॅक्टरीतला जॉईन झाले आणि मग मला कॉन्फिडन्स वाढला की मला आता जमतंय. आणि सर पण खुश झालं की काहीतरी शिकण्याचा फायदा होतोय.
1: बरं, हे सगळं सांभाळत

0: आयुष्यात असा आलेला आजपर्यंतच्या प्रवासातला सुखद क्षण कुठला आहे की जो तुम्हाला पुन्हा जगावासा वाटतो आणि तो लक्षात राहिलाय असं कुठला?
1: म्हणजे केदारनाथचा प्रवास.
0: अच्छा, तुम्ही केदारनाथला जाऊन आलेले आहात. काय आठवणी तिथे?
1: केदारनाथचा प्रवास हा आयुष्यातला सुखद सुंदर क्षण आहे. वयाच्या 40व्या वर्षी केदारनाथचा प्रवासाचा योग आला. एके दिवशी माझ्या नंदेचा फोन आला की भाविक आपल्याला केदारनाथला जायचंय. मग मला थोडं हसू आलं की 40व्या वर्षी केदारनाथचा प्रवास म्हटल्यावर. आणि खूप ऐकलं होतं की हा प्रवास खूप खडतर आहे म्हणून मनात खूप भीती होती. मी त्यांना सांगितलं की मी ताई यांना विचारून सांगते. मग मी यांच्या कानावर घातलं की ताईंचा फोन आलाय केदारनाथला जायचंय. मग यांच्या तोंडून पण होच निघालं. मग मी त्यांना म्हटलं की 14 दिवसांचा प्रवास आहे, मग फॅक्टरीचे काय? तर ते म्हटले की नाही, आता आला योग तर जाऊन येऊ, जितू बघून घेईल. जितू म्हणजेच आमचे मॅनेजर.
0: अच्छा.
1: ते 13 वर्षापासून आमच्याकडे काम करताय एकदम प्रामाणिकपणे. त्यांचा खूप आधार आहे. आणि जितूभाऊ म्हणजे महाजन साहेबांचा आधारस्तंभच वाटतो आम्हाला.
0: अरे वा.
1: हो. मग आमचे जायचे ठरले. 14 दिवसांचा प्रवास होता.
0: नेमकी प्रवासाला तुमची सुरुवात कधी झाली होती?
1: 9 सप्टेंबर 2024 आम्ही गेलो. आधी आम्ही हरिद्वारला गेलो.
0: अच्छा.
1: आणि मग तिथून आमचा प्रवास सुरू झाला. मग गौरीकुंडला गेलो. गौरीकुंड पासून केदारनाथचा प्रवास 24 किलोमीटरचा होता. मग आम्ही यमुनोत्रीला पण 6 किलोमीटर पायी आणि 6 किलोमीटर येऊन जाऊन असं 12 किलोमीटर आम्ही पायी केलं. आणि दुसऱ्याच दिवशी केदारनाथचा प्रवास होता. मग आम्ही केदारनाथला पायी जायचेच ठरवले होते. आणि मग आम्ही 12 किलोमीटर पायी गेलो.
0: बर.
1: मग आमचा स्टॅमिना संपला आणि खूप खडतर प्रवास होता. पाणी पाऊस
0: हे
1: ते आणि रस्ते हो
0: सगळं आलंच. फेस
1: करायला कोसळणे हे ते सगळं तिथे होतच. आणि सगळ्या एकाच रस्त्यावर असल्यामुळे पालखीवाले पण घोडेवाले पण तो खूप अडथळीचा होता प्रवास.
0: मग काय नेमकं असं विशेष आठवणीत राहिलेलं काय
1: आठवणी? तर मग आम्ही 12 किलोमीटर पायी गेल्यावर थकून गेलो. स्टॅमिना संपला.
0: अच्छा.
1: आणि खायला प्यायला पण खूप काही असं मिळत नव्हतं. पाणी बॉटल पण 100 रुपयाला. खायला पण खूप असं. आणि आम्ही घरून असं नेलं होतं खूप एनर्जी. नंदेचा फोन होता की हे घ्यायचंय आपल्याला पायी जायचंय तर एनर्जीसाठी एनर्जी ड्रिंक घे लाडू घे असं तसं हे सगळं घेतलं होतं सोबत. आणि मग नंतर आम्ही मग घोड्याने जायचं ठरवलं. मग बाकी सगळे घोड्याने गेले आणि मी ते बिट्टूने गेली म्हणजे ते बास्केटवर पाठीवर घेतात आपल्याला मला बॅक पेनचा त्रास आहे तर मग मी त्याच्याने गेली एकटी. सगळे आधीच पोहोचले आणि मी एकटी मागे पडली. आणि मग रात्रीचे 8 वाजले होते मला पोचायला. मग मी खूप घाबरून गेली वरून ते विजा पाऊस वादळ हे ते आणि खूप उंचावर होतं ते आणि थंडी तर खूप होती.
0: तुम्ही एकट्या मागे राहिली?
1: मी एकटी मागे राहिली.
0: नेमकी तुमची परिस्थिती कशी झाली असेल ते मी समजू शकते.
1: मग ते रडणं वगैरे सुरू झालं. खूप घाबरून गेली. मग घरून पण फोन सुरू झाले कुठे काय. मग ते माझ्या संपर्कात होते सगळे. आणि सरांचे पण फोन येत होते 5-5 मिनिट म्हणजे ते मला आधार देत होते. हिच्याशी बोललं तर मग
0: तो एक वेगळा
1: सपोर्ट मिळत होता.
0: कुठेतरी आपल्याला बरं वाटतं की नाही आहे संपर्कात.
1: मग 8 मी पोहोचले. मग ते सगळे हसायला लागले. मग मी त्यांना म्हटले ही हसण्यासारखी का गंमत माझे किती हाल
0: इकडे माझा जीव जात होता आणि तुम्हाला हसायला येतंय.
1: तुम्हाला हसायला येतंय. तर ते म्हटले की तुला करायचा होता ना पायी प्रवास केदारनाथचा कठीण प्रवास आणि शिवभक्त होती. तुला शिवला भेटायचं होतं. तुझी मनापासून इच्छा होती.
0: पण खऱ्या भक्ताची परीक्षा भगवंत घेत असतो असं म्हणतात. त्याप्रमाणे तुमच्याही
1: परीक्षा होईना पण मग
0: तुमचा प्रवास
1: सक्सेस झाला पायी. आणि ते पण समाधान वाटलं पायी गेल्याचं. पण म्हणजे पायी गेल्याचं अनुभव आला वेगळाच.
0: अतिशय छान
1: निसर्ग सौंदर्य वगैरे पण बघायला मिळालं.
0: छान सुखद अनुभव तुम्ही या ठिकाणी शेअर केलात.
1: मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला 4 आम्ही रांगेत उभे राहिलो. 7 आमचा नंबर लागला. मग छान दर्शन झालं आणि मग निघालो आम्ही तिथे.
0: असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. पण आता तुमच्या बोलण्यातून आम्हाला असं जाणवतंय की तुमच्या यशामागे तुमच्या मिस्टरांचा हात आहे आणि त्यांचा सपोर्ट आहे. त्यांच्याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला हवं. कुठल्या स्ट्रगल शून्यापासून विश्व निर्माण करणं ही खासियत सरांची आहे. तर सरांच्या स्ट्रगलबद्दल सुद्धा जाणून घ्यायला नक्कीच आवडेल तुमच्याकडनं.
1: सरांमध्ये खूप जिद्द आहे. म्हणजे जे करायचं ते सक्सेसफुल व्हायचंच.
0: म्हणजे नेमका कोणता कठीण प्रसंग ज्याने तुम्हाला आयुष्य खरंच तुमचं आयुष्य मजबूत झालं?
1: तो प्रसंग म्हणजे मी न विसरण्यासारखाच आहे. माझ्या आयुष्यातला सरांचा पुनर्जन्म.
0: बापरे.
1: हो. 16

0: सप्टेंबर 2011 सरांचा पुनर्जन्म झाला. अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं. ते त्याच दिवशी पुण्यावरून आले होते आणि सकाळीच त्यांच्या छातीत दुखायला लागलं. मग राहुल महाजन सरांकडे गेले.
1: बर.
0: आणि तिथे गेल्यावर ते लगेच खाली कोसळले. माझ्या ननदबाई तिथे होत्या जॉबला. मग त्यांनी खूप धावपळ केली आणि डॉक्टरांना बोलवलं.
1: अच्छा.
0: मग डॉक्टरांनी लगेच त्यांचा कार्डिओग्राम काढला आणि त्यात त्यांच्यात हृदयात रक्ताची गाठ आहे असे समजले.
1: बापरे.
0: हो. मग त्यांनी परेश जोशी डॉक्टरांना बोलवले, राहुल महाजन सरांनी. जोशी डॉक्टरांनी हृदयाची सोनोग्राफी केली. त्यात 1.5 ते 2 सेमीची गाठ अचानक तयार झाली होती.
1: बापरे.
0: मग ती गाठ अचानक तयार होऊन हृदयापर्यंत पोहोचल्याने हृदयाचा आकार मोठा झालेला होता. मग त्यावर उपाय होता की रक्त पातळ करणे.
1: बर. हो.
0: वेलिक्स हे 20,000 रुपयाचे इंजेक्शन देण्यात आले त्यांना आणि त्या दिवशी एकमेव पूर्ण शहरात एकमेव ते उपलब्ध होते. एकच इंजेक्शन. ते देऊनही उपयोग न झाल्याने 5 मिनिटात त्यांचा श्वास बंद पडला.
1: बापरे.
0: त्यांना तात्काळ कृत्रिम श्वास देण्यात आला. त्यासोबतच महाजन सरांनी कार्डिओ मसाज सुरू केला. तब्बल 15 मिनिटांनी त्यांनी काळाशी झुंज देत होते ते, तरी पण उपयोग नाही झाला. डॉक्टरांनी आशा सोडली आणि नातेवाईकांनी निधनाचे फोन सुरू केले होते.
1: बापरे. अतिशय हार्ट टचिंग असं आहे सगळं की श्वास बंद पडलेला आणि पुन्हा नंतर त्यात प्राण आले. कसं शक्य झालंय सगळं?
0: इतका वेळ धरून ठेवलेला धीर सोडला, मात्र देवाला काही वेगळंच अपेक्षित होतं. राहुल महाजन सरांनी मसाज थांबवला आणि धीरजच्या छातीवरचा हात काढून घेतला. पण लाखात घडणारी घटना घडली. धीरजच्या आयुष्याची रेंज पुन्हा सुरू झाली.
1: चमत्कारच.
0: हो, चमत्कारिकच झालं. आणि कार्डिओ मशीनवर हालचाल सुरू झाली.
1: अच्छा, पुनर्जन्मच म्हणायला हवा सरांचा.
0: 20 मिनिटांनी त्यांना प्राण आला आणि श्वास बंद झाला असताना 4 ते 5 मिनिटात ब्रेन डेड होते आणि सगळे संपते.
1: हो.
0: त्यानंतर त्यांना 3 दिवस कृत्रिम श्वास देण्यात आला. 10 दिवसांनी त्यांचे परत मच्छरातीचे सीटी स्कॅन केले आणि हृदयाची गाठ लहान होऊन फक्त 1/2 सेमी उरली होती. त्याला 3 ते 4 महिने लागणार होता काळ.
1: अतिशय कठीण प्रसंगाला तोंड देत आजवर सर छान असं आयुष्य आता ते जगत आहेत आणि आपल्या व्यवसायात सुद्धा प्रगती करत आहेत. अतिशय प्रेरणादायी प्रवास म्हणायला हवा.
0: दोन गोळ्या त्यांच्या कंटिन्यू आयुष्यभर सुरू आहेतच.
1: अच्छा.
0: हा, रक्त पातळ आणि एक आहे होमोचेक म्हणून. त्या कंटिन्यू सुरू आहेत.
1: म्हणजे तरी प्रॉपर काळजी घेणं खूप महत्वाचं असतं. त्यांना स्ट्रेस
0: ट्रेस वगैरे नाहीच सांगितलं.
1: बरोबर.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: तर असं हे व्यक्तिमत्व आपल्या समोर आज आहे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. पण मला सांगा ना भाविका मॅम, की शून्यातून विश्व निर्माण करत असताना तुम्ही कोणत्या गोष्टी स्वतःमध्ये डेव्हलप केल्या?
0: वेळेची किंमत आणि एक झोपेची सवय होती ती गेली.
1: अच्छा अच्छा. आता घर, संसार आणि व्यवसाय हे तीनही एकत्र सुरळीत चालण्यासाठी तुमची वैयक्तिक लाईफस्टाईल नेमकी काय आहे?
0: घर संसार पण तितकाच महत्वाचा असतो. ते सांभाळून व्यवसाय सांभाळणं खूप कठीण असतं. पण मग ते सगळं करून सांभाळता आलं पाहिजे.
1: बरोबर बरोबर. या संपूर्ण प्रवासात नेमकी तुम्हाला मानसिक शक्ती कुठून मिळाली?
0: ती मानसिक शक्ती तर मिस्टरांकडूनच मिळाली. नवीन नवीन गोष्टी शिकणे आणि त्या यशस्वी करून दाखवणे हा साहेबांचा नेहमीच प्रयत्न असतो. खूप टॅलेंटेड आहेत, सोशल वर्कर आहेत, लेखक सुद्धा आहेत, खूप छान लेख लिहितात.
1: वा वा.
0: ते नक्की वाचा FBला तुम्ही.
1: नक्की.
0: त्यांचा स्वभाव पण खूप शांत आणि समजूतदार आहे. ते प्रत्येकाशी आदराने वागतात. त्यांना दुसऱ्यांची काळजी घेण्याची आणि मदत करण्याची पण खूप सवय आहे आणि नेहमी पॉझिटिव्ह राहतात.
1: क्या बात आहे.
0: म्हणूनच ते सक्सेसफुल होतात.
1: हा कानमंत्र आहे खरं तर. पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह.
0: म्हणून ते इतका स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचले.
1: वा वा, छानच. सगळा प्रवास तुमचा इथवर छान आहे. मला सांगा ना, आजच्या गृहिणी किंवा तरुण मुली असो ज्या कर्तृत्वाची स्वप्न बघत आहेत, त्यांना तुम्ही नेमकं काय सांगाल?
0: तुमच्यामध्ये जे गुण आहेत ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. स्वतःवर विश्वास ठेवा, शिकण्याची जिद्द ठेवा, स्वतःचा आवाज ठाम ठेवा आणि वेळेची किंमत ओळखा. स्वतःची काळजी घ्या. आता आपण ऐकलंस 3-3.5 वर्षाच्या मुलीवर ते
1: हो रिसेंटली
0: मालेगाव प्रकरण. म्हणून स्वतःची काळजी घ्या, चांगल्या लोकांमध्ये राहा आणि अपयशाला घाबरू नका.
1: वा वा, छानच असा संदेश आपण दिलेला आहे. तर भाविका मॅम, यापुढे तुमची भविष्यातली स्वप्न आणि पुढील पावलं काय असणार आहेत?
0: मिस्टरांसोबत काम करून त्यांना पूर्णपणे प्रोत्साहन देणे, जमेल तेवढे शिकण्याचा प्रयत्न असेल आणि जास्तीत जास्त व्यवसाय पुढे कसा नेता येईल याचाच प्रयत्न राहील.
1: वा छानच. तर भाविका मॅम, तुमच्याशी बोलत असताना असं वाटलं की छानच गप्पा करतोय. तुमचा प्रवास म्हणजे जिद्द, समर्पण आणि कुटुंबाच्या प्रेमाची छान मिसळच म्हणायला हवी. तर आज आमच्या सोबत आपण वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार. रेडिओ मनभावनच्या टीम तर्फे तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: थँक्यू मॅम, मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि आता पुढेही अशी संधी मिळेल अशी मी आशा करते.
1: नक्कीच,
0: आम्हाला पण बोलतं करता येईल.
1: नक्कीच नक्कीच. थँक्यू.
0: थँक्यू, धन्यवाद.

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.